श्रोतोः सुप्रभात. शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 अर्थात 4 जुलै 2026. श्रोतोः आजच्या प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वर्षा बांगर. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत प्रसारण सभेला.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात यानंतर किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली पुन्हा एकदा संत तुकारामांची रचना ऐकूयात.

किशोरी अमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत तुकारामांची. कार्यक्रमात यानंतर ग. ती. माडगुळकर यांची भक्ती

श्रोतहो ग दी माडगुळकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते सुधीर फडके. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग रा पालकर यांचं हे भक्तिगीत, संगीतकार मधुकर पाठक.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग रा पालकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ही रचना अनूप जलोटा यांच्या स्वरात.

श्रोतहो, अनूप जलोटा यांनी गालेल्या या भक्तिरचनेबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोतहो, 4 जुलै या आजच्या दिवसाचं महत्व जाणून घेऊया. 4 जुलै 1999 या दिवशी लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील टायगर हिल्स हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी 18व्या युनिटला युनिट सायटेशन हा विशेष सन्मान जाहीर केला. नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले 4 जुलै 1997 या दिवशी. 1947 ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे भारत आणि पाकिस्तान असे 2 स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला. टिपू सुलतान विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनीनं निजाम आणि पेशवे यांच्याशी तह केला. हा दिवस होता 4 जुलै 1789. आज जन्मदिवस असणारी महत्त्वाची नावं अशी आहेत. भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी सावळाराम यांचा 1914 साली या दिवशी जन्म झाला. कुसुमाग्रज यांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली. 4 जुलै 1961 या दिवशी संगीतकार M.M. क्रीम यांचा जन्म झाला. M.M. किरावानी हे मूळ नाव असणाऱ्या या दाक्षिणात्य संगीतकारानं संगीत दिलेल्या मोजक्याच हिंदी चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली. 1912 जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. 4 जुलै 1898 या दिवशी भारताचे 2रे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी कार्यकर्ते गुलजारीलाल नंदा यांचा जन्म झाला. 1790 साली या तारखेला भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म झाला. सुमारे 13 वर्षे भारताचे सर्वेअर जनरल असणारे एव्हरेस्ट यांचं नाव 1865 साली हिमालयातील सर्वात उंच शिखराला दिलं गेलं. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी महत्त्वाची नावं ही आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता वसंत शिंदे यांचं निधन 1999 साली या दिवशी झालं. 4 जुलै 1982 या दिवशी गीतकार भरत व्यास यांचं निधन झालं. अनेक भक्तिप्रधान आणि पौराणिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं.

1934 नोबेल पारितोषिक विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी. भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचं निधन 1902 साली या दिवशी झालं. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असणाऱ्या विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मराठा आरमाराचे दर्या सारंग सरदार कान्होजी आंग्रे यांचं निधन 4 जुलै 1729 या दिवशी झालं. वाचकांच्या 3 पिढ्यांना आपल्या रहस्यकथांनी भुरळ घालणारे लेखक चंद्रकांत सखाराम चव्हाण तथा बाबूराव अर्नाळकर यांचं निधन 1996 साली या दिवशी झालं. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले गुणी संगीतकार रामलाल यांचं निधन 2004 साली या दिवशी झालं. सेहरा, गीत गाया पत्थरोने या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेलं संगीत लोकप्रिय झालं होतं.

0: श्रोतहो दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: ऐकूयात स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन. लेखन प्राध्यापक डॉ बाबूराव उपाध्ये यांचं, वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: बंधू आणि भगिनींनो, या एकाच वाक्यानं जगाचं लक्ष वेधून घेणारे स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे आधुनिक भाष्यकार होते. अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेलं 5 मिनिटांचं भाषण त्यांच्या ज्ञानशीलतेची आणि धर्मनीतीची प्रचिती देणारं ठरलं. उत्तर कोलकात्यामधील सिमलापल्ली इथं जन्मलेल्या स्वामी विवेकानंदांनी युवकांना उठा, जागे व्हा, आपलं ध्येय निश्चित होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. बालपणी नरेंद्र या नावानं परिचित असलेले स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुचं विशेष प्रेम संपादन केलं. रामकृष्ण परमहंस यांनी कोणतेही हिंदू धर्मग्रंथ वाचले नव्हते आणि त्यांना संस्कृत भाषा अवगत नव्हती. केवळ निष्ठा आणि एकाग्रतेच्या बळावर ते स्वानुभवानं महान योगी बनले होते. अशा श्रेष्ठ गुरुबद्दल तरुण नरेंद्रला आकर्षण निर्माण झालं. त्यांनी गुरूंशी केलेल्या चर्चेत विचारलं, तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का, अनुभवला आहे का? त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी होय असं म्हणून उत्तर दिलं. तरुण नरेंद्रानं परमेश्वर पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या गुरुनं त्यांना निष्ठा, कठोर साधना, समाधी, मनाची एकाग्रता, निरोगी शरीर आणि मन या 5 गोष्टींची आवश्यकता सांगितली. नरेंद्र यांनी गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्षे निष्ठेनं आणि कठोरतेनं तपश्चर्या केली. त्यातूनच त्यांना आत्मसमाधानाचा प्रत्यय आला, आनंदी जीवनाचा साक्षात्कार झाला. गुरूंच्या निर्वाणानंतर नरेंद्र आपल्या कार्यानं आणि विवेकी विचारांनी स्वामी विवेकानंद झाले. त्यांनी आपल्या कार्याची, विचारांची बैठक अध्यात्म आणि विज्ञान यांच्या निर्मळ समन्वयातून पक्की केली. जगाला हिंदू धर्म आणि त्यातील उदात्त विचार आपल्या भ्रमंतीतून सांगितला. कन्याकुमारी समुद्र खडकावर त्यांनी तपश्चर्या केली. आपली मातृभूमी पारतंत्र्यात खितपत पडली आहे. अज्ञान, दारिद्र्य, अत्याचार, कर्मकांड, विषमता, शोषण, जातीभेद अशा 7 चक्रव्यूहामध्ये सापडलेल्या जनतेला आपली खरी ओळख सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. वैभवशाली हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान आणि संस्कृतीच्या दृढीकरणासाठी स्वामी विवेकानंदांनी जीवनभर भ्रमंती केली. जगाला प्रेम आणि सहिष्णुता

0: बंधुभाव आणि समानता हेच खरं धर्माचं मूलतत्व असल्याचं सांगितलं. दरिद्री, अपंग, अनाथ, रुग्ण यांचा सेवाभाव करणं म्हणजेच परमेश्वराची पूजा होय असं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद यांनी जगात हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि सर्वसमावेशक कल्याणकारी भूमिका मांडली. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण हे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून देण्याचं सुचवलंय. युवकांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. ते म्हणत, माझ्या तरुण मित्रांनो, सशक्त बना. केवळ गीता वाचत बसण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल. केवळ शारीरिक आणि मानसिक विकास यावर भर देऊन चालणार नाही, तर आपण सामाजिक जाणीवा आणि करुणा निर्माण करणाऱ्या शिक्षणाचाही विचार करायला हवा. ही त्यांची शिकवण आजच्या युवकांना देखील एक प्रेरणास्रोत आहे. स्वामी विवेकानंद यांना स्त्री सबलीकरण आणि त्यांची प्रतिष्ठा याबद्दल नितांत आदर होता. वेद, उपनिषद यांच्या काळात मैत्रेयी, गार्गी आणि इतर काही स्त्रियांनी ब्रह्मसंकल्पनेविषयी वादविवाद करण्यात जे कौशल्य संपादन केलेलं होतं, त्यामुळं त्यांना देखील ऋषित्व प्राप्त झालेलं आहे असं सांगून त्यांनी स्त्रियांना सर्व ज्ञानक्षेत्रात आणि समाजक्षेत्रात प्रतिष्ठा लाभावी अशी व्यक्त केलेली भावना ही उदात्त आहे.
1: स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. वाचकस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 6:35 आणि 28 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वर्षा वांगर. श्रोतहो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादर करते रोशन जाधव. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक समीर दाणी. 7:00 आजचा सुविचार. 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 8:00 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्युअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीताचा आनंद घेऊयात 8:20. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 8:40 नारीविश्व या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या मारत वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली पडवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजं या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात ॲडव्होकेट अभय राजे यांची वर्षा वांगर यांनी घेतलेली मुलाखत. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:30 पुन्हा एकदा मिश्र संगीत. 12:00 लोकसंगीताच्या कार्यक्रमात काही लोकगीतं आपण ऐकूयात. 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. श्रोतहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00.

वाजून 2 मिनिटांनी मिक्स मसाला कार्यक्रमानं 5:30 कार्यक्रम युववाणी, विषय सिव्हिक सेन्स, सूत्रसंचालन श्रीरंग अष्टेकर याचं. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड, सादरकर्ते प्रभाकर काशीनाथ देशमुख आणि सहकारी. 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात सुरुवातीला हिरवळीच्या खतांचं महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ बापूसाहेब भाकरे यांची मुलाखत आणि त्यानंतर नैसर्गिक शेती याविषयी मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी सीताराम राऊत यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 होईल नारी विश्व कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 कार्यक्रम आपकी पसंत आणि 10:00 रजनीगंधा. श्रोतहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूयात हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स याबद्दल चर्चा करणार आहोत. हे दोन्ही तंत्र मातीशिवाय शेती करण्याच्या नव्या आणि प्रभावी पद्धती आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मातीच्या समस्यांचा सामना न करता अधिक उत्पादन देखील मिळवता येईल. हायड्रोपोनिक्स पद्धतीबद्दल जाणून घेऊया. हायड्रोपोनिक्स पद्धतीत मातीचा वापर न करता पिकांना आवश्यक असलेले पोषक तत्वे पाण्यातून दिली जातात. यामध्ये पिकांच्या वाढीसाठी मातीचा प्रत्यक्ष वापर न करता त्यांना पोषण देणारे द्रव्य पदार्थ पाण्यात मिसळले जातात. यामुळे कमी जागेत अधिक उत्पादन होऊ शकतं आणि पाण्याचा वापरही अत्यंत कमी होतो. तसंच यामुळे शेतकऱ्यांना कमी संसाधनातून जास्त फायदा मिळवता येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, ही होती हायड्रोपोनिक्स. आता वळूयात ॲक्वापोनिक्स कडे. ॲक्वापोनिक्स ही पद्धत हायड्रोपोनिक्स सारखीच आहे, पण त्यात पाणी आणि खतांच्या व्यवस्थापनासाठी एक अनोखी प्रणाली असते. यात पिकांसाठी लागणारे पोषक तत्वे पाण्यातून दिली जातात आणि हे पाणी झिरपते, त्यानंतर ते पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. शेतकरी बंधू भगिनींनो, हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स केवळ आधुनिक तंत्रज्ञानाची उदाहरणं नाहीत, तर ते आपल्या शेतीत भविष्यासाठी एक महत्त्वाची दिशा ठरू शकते. यामुळं शेतकरी बंधू भगिनींना कमी पाणी, कमी जागेत आणि कमी कष्टात अधिक उत्पादन देखील मिळवता येईल. या पद्धतीमुळे शेतकरी बंधू भगिनींचा आर्थिक फायदा होईल आणि पर्यावरणाचं संरक्षण देखील होईल. विशेषतः पाणी आणि मातीच्या समस्यांचा सामना करणाऱ्या भागात या पद्धती अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यामुळे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना कमी पाणी वापरूनही अधिक उत्पादन मिळवता येईल. मातीची गुणवत्ता, पाणी आणि पोषक तत्वांचा योग्य वापर करून आपल्या शेतकरी बंधू भगिनींचं जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, सारांश म्हणजे हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स फक्त एक शेतीची नवीन दिशा नाही, तर त्या शेतीच्या पद्धती आहेत ज्या भविष्यात अधिक टिकाऊ, सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उत्पादन सुनिश्चित करू शकतात. त्यामुळं शेतकरी बंधू भगिनींना या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या शेतीला एक नवा आकार देणं आवश्यक आहे, जेणेकरून अधिक उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणावर कमी ताण येऊन शेती अधिक फायदेशीर होईल. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.
0: कृषीवाणी कार्यक्रमात हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत

0: डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
2: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
2: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
0: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
0: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
1: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
0: इथं IUI IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
1: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
4: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूयात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. आज ऐकूयात भाग 4, सादर करते रोशन जाधव.
5: नमस्कार श्रोते हो, लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो, तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्हं असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अबरकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात.
4: लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकलात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादर करते होते रोशन जाधव.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्र विकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील

0: हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
1: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्र विकार या सारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
2: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
3: श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल।
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
3: श्रोतोहो, कार्यक्रमात ऐकूयात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा।
4: श्रोत्यांनो, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो। तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात, तुम्ही तर तुम्ही काय सांगाल?
5: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा, जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे। आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलं आहे की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे। तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे कि नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं, म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं। आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे। आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय, त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं, तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे। दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे।
3: नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकलात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर।
3: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे।
0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।

0: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834225565. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद. हृदय स्वास्थ्य.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 9606-44-988-36.
3: श्रोतहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
5: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
4: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
5: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
4: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
5: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: संकलक समीर दाणे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अहिल्यानगर शहरात वाहतुकीचा ट्रायल रन, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन. आणि जिल्हा परिषद शाळांचं शिष्यवृत्ती परीक्षेत यश. घडामोडी सविस्तर. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या आराखड्यानुसार तयार करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. त्यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवू, अहवालाच्या आधारे नियोजित रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. पहिल्या आराखड्यानुसार हा मार्ग व्हावा अशी आग्रही मागणी केली. आमदार डॉ किरण लहामटे, आमदार अमोल खताळ यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं DSP चौक आणि कायनेटिक चौक येथे 4 ते 10 जुलै 2026 या कालावधीत वाहतुकीचा ट्रायल रन बनविण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात आज 4 जुलै रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आला असून संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसंच त्याच्या 13 उपकंपन्यांमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी इतर मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केलं आहे. पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 1,762 विद्यार्थी झळकले. 5वीचे 677 तर 8वीचे

0: 685 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषद शाळांचा निकाल 35.82% तर खासगी शाळांचा निकाल 28.59% लागला. आठवीच्या जिल्हा परिषद शाळांचा 29.80% तर खासगी शाळांचा 23.34% निकाल लागला आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अहिल्यानगर शहरात वाहतुकीचा ट्रायल रन, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन. आणि जिल्हा परिषद शाळांचं शिष्यवृत्ती परीक्षेत यश. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:28 झाली आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात. स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत व्हाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल. स्वामी विवेकानंद. श्रोतेहो, आजचा सुविचार आपण ऐकलात.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
4: रंगवले मी चित्र मनोहर, मीच तयांची केली चौकट. शिसवी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
0: तेव्हा श्रोते हो, आजच्या नारी विश्व कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली बडवे यांनी घेतलेली मुलाखत. वेळ आज सकाळी 8:40.
5: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात वपू काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी कधी सायकल वरून कधी शेताच्या

0: बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो।
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं कि मन परत तिथेच रमतं,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर।
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी।
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4140003।
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com।
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे।
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर।
7: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर।
6: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल।
7: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव।
6: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड सावेडी अहिल्यानगर।
7: फोन 78 23 82 48 37।
3: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले।
6: आलो आलो आलो।
3: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
6: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
7: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा।
6: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर।
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत।
8: आकाशवाणी पुणे केंद्र, 7:07 झाली आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: मतदारांनो एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासना

0: ला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भात शेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरात

0: ही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 होत आहेत. ऐकूयात काही निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
2: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
3: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.
1: श्रोतो हो, आता ऐकूयात हे निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार या उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासांचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचं वय 45 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. निवेदन संपलं.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

0: मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
2: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
1: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणारं प्रभावी रेडिओ माध्यम.
2: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
3: ज्ञान, माहिती आणि

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: ते अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा वीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजेत की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: 23 प्रक्रिया
1: जे बियाणे

0: प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीच तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखरा च्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर, आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे, कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत

0: महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेचा सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळं कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकटही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं।

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
6: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
5: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
7: सर आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
6: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, HbA1c नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट.

0: आज म्हणून ठरू शकतो.
1: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची.
2: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगरमध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448449608 444-8449608 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगरमध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, स्वामिनी साडी.
5: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: विदर्भ आणि वरदा नदीच्या संगमावर वसलेलं कुंडिनपूर भीमक राजाच्या कौंडिण्यपुराच्या आणि अंबा भवानीच्या अमरावतीच्या जुन्या खुणा विसरलेलं नाही। ते आपल्या आणि अमरावतीच्या अंतरंगात कृष्णाचं चरित्र घेऊन अद्यापही नांदतंय।
4: अमरावतीला आज जिथे आंबेचं किंवा अंबिका देवीचं मंदिर आहे, त्या परिसराला पूर्वी अंबिकापूर असं नाव होतं। देवळाच्या दक्षिणेला वाहणारा नाला आज अंबा नाला म्हणून ओळखला जातो, पण 700 वर्षांपूर्वी एखाद्या नदी ओढ या झऱ्याचं पात्र होतं। पावसाळ्यात पाणी दुथडी भरून वाहत असायचं।
2: 17व्या शतकात जनार्दन स्वामी नावाचे एक साधू पुरुष त्या नाल्याच्या दुसऱ्या तीरावर राहायला आले। अमरावतीपासून 7 मैलांवर त्यांचं लहानसं गाव होतं। तिथून ते अमरावतीला आले आणि पूर्ण निस्संग वृत्तीनं राहू लागले। अंबा भवानीची उपासना हेच त्यांचं आयुष्य बनलं। तपानं तेजपुंज बनलेल्या भव्य अशा शरीर यष्टीचे स्वामी एका लहानशा पर्णकुटीत राहत आणि ध्यानधारणा करीत। आंबेची पूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करायचं नाही असा त्यांचा नेम होता।
4: एकदा पावसाळ्यात पाणी एवढं वाढलं की पुरातून पलीकडे जाणं अशक्य झालं। 3 दिवस पाण्याला उतार नव्हता, स्वामींना उपोषण पडलं होतं।
2: पण स्वामींना पोटातल्या भुकेची चिंता नव्हती, ते आंबेच्या दर्शनासाठी तळमळत होते। शेवटी आईच्या दर्शनाची ओढ असह्य झाली आणि त्यांनी सरळ पुराच्या बेफाम वाहणाऱ्या पाण्यात उडी टाकली।
4: स्वामी बुडाले बुडाले एकच कोलाहल झाला, पाहणारे थक्क झाले। तोच स्वामी पुन्हा काठाला आले। त्यांना साक्षात आंबेनं दृष्टांत दिला होता। तिनं त्यांना सांगितलं होतं की तू ज्या विहिरीवर स्नान करतोस त्याच विहिरीत मी आहे, मला वर काढ आणि माझी प्रतिष्ठापना त्याच तीराला कर। स्वामींनी देवीच्या आदेशाप्रमाणे विहिरीतून देवीचा अंश असलेला पाषाण वर काढला आणि नाल्याच्या दुसऱ्या तीरावर देवीची प्रतिष्ठापना केली। अंबा भवानीच तिथे एक वीरा म्हणून राहू लागली।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
5: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर्शनी

0: सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे।
1: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
1: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महा

0: भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
1: स्वामिनी साड्यांचे महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: भक्त या देवीला अंबा भवानी नव्हे तर तिची मोठी बहीण म्हणतात। मोठी देवी म्हणूनच ही देवी प्रसिद्ध आहे। आता अंबा आणि तिचाच अंश असलेली एकवीरा या दोन्ही देवतांच्या मंदिरांना जोडणारा पूल नाल्यावर बांधलाय। भक्त आधी अंबा भवानीचं दर्शन घेतात, पण एकवीरेचं दर्शन घेतल्याशिवाय परत फिरत नाहीत। त्यांचं देवी दर्शन दोन्ही देवींचं रूप पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही। ते अंबेला भक्तिभावे हात जोडतात आणि एकवीरेच्या पुढ्यातही त्याच भक्तिभावनेनं प्रार्थना करतात, तिचा जय जयकार करतात।
4: एकवीरेच्या स्थापनेची आणखी एक कथा आहे। असं म्हणतात की नाल्याच्या पलीकडे फार फार प्राचीन काळी एका तपस्वी ऋषींचा आश्रम होता। त्या ऋषींवर देवी अंबेचं फार प्रेम होतं। त्यांच्या ज्ञानाचं तिला खूप कौतुकही वाटायचं। रोज रात्री ती आपल्या मंदिरातून निघून ओढ्या पलीकडच्या त्या ऋषींच्या आश्रमात यायची आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायची, पुन्हा पहाटे मंदिरात परत जायची। या तिच्या नित्यनेमाची आठवण म्हणून ऋषीने तिची एक मूर्ती आपल्या आश्रमाजवळ स्थापन केली, तीच एकवीरा।
3: कथा कोणतीही असो आणि तिच्यात ऐतिहासिक सत्य असो किंवा नसो, अंबा आणि एकवीरा एकाच आदिशक्तीचा अंश आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे हे मात्र खरं। म्हणून दोघींचं दर्शन घेतल्याशिवाय दर्शन सोहळा पूर्ण होत नाही आणि अंबा भवानीच्या सर्व नैमित्तिक उत्सवांमध्ये एकवीरा उपस्थित असल्याशिवाय तो उत्सव पुरा झाला असं भाविकही मानत नाहीत।
4: अंबा दरवाजानं अमरावतीच्या तटाबाहेर पडावं आणि अंबेचं दर्शन घ्यावं। तिचं देऊळ प्रशस्त आहे, 8-10 पायऱ्या चढून आत प्रवेश करावा। महाभारतातल्या प्रसंगांची चित्र देवालयाच्या भिंतींवर रेखाटलेली आहेत। ती पाहत अंबेचं दर्शन घ्यायला गर्भगृहाशी जावं।
3: देवीचा भव्य मुखवटा पाहताना भक्तांचे डोळे निवतात। जरीचं नऊवारी लुगडं तिला नेसवतात। कपाळी मळवट भरलेला असतो, फुलांची मस्तकावर आरास असते, त्यावर चांदीचा मुकुट चढवलेला असतो। रेणुकेचा प्रसाद म्हणून जसा भक्तांना तांबूल दिला जातो, तसाच इथेही तांबुलाचा प्रसाद वाटला जातो। अंगाऱ्याबरोबरच देवीचा मळवटही प्रसाद म्हणून बरोबर नेण्याची भक्तांची प्रथा आहे।
4: दर मंगळवारी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी, नवरात्राच्या दसऱ्यासह 10 दिवस संक्रांत, गुढीपाडवा, वसंत पंचमी आणि दिवाळी 4 दिवस देवीला सर्व अलंकार चढवले जातात। नवरात्रात देवीची पालखी निघते। या विशेष दिवसांमध्ये तिचं दर्शन घेणं भाविकांना भाग्याचं वाटतं।
3: लग्न सराईच्या काळात देवीच्या देवळात विशेष गर्दी असते। गावात निमंत्रणाची अक्षत देणं सुरू होण्यापूर्वी देवीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि तिला अक्षत सर्वात प्रथम दिली पाहिजे अशी या भागातल्या भाविकांची रीत आहे। नववधूनं लग्नाला उभं राहण्याआधी देवीचं दर्शन घ्यायचं असतं आणि नवविवाहित जोडप्यानं प्रथम येऊन देवीच्या पायावर डोकं ठेवायचं असतं।
4: आपली अशी आठवण ठेवणाऱ्या भक्तांसाठी ती जगन्माता अंबा कायम कृपेचा वर्षाव करीत अमरावतीत राहिली आहे। तिचं स्मरण करावं आणि आयुष्यातल्या लहान मोठ्या अवघड प्रसंगांना सामोरं जावं, तिचं दर्शन घ्यावं आणि अशांत मन शांत व्हावं, तिच्या रूपाचं तेज मनात साठवावं आणि शुभ कार्याला बळ लाभावं अशी तिची महती। तिची स्तुती गाताना भक्तांचे शब्द कधीच उणे पडत नाहीत।
3: अमरावतीच्या अंबा भवानीचा आशीर्वाद घेऊन आता पुढच्या शुक्रवारी आपल्या मनाचे डोळे पाहणार आहेत चंद्रपूरच्या महाकालीचं उग्र सुंदर रूप। महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा।
4: आमचा पत्ता आहे
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
4: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे।
0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो।
1: स्वामिनी साड्यांचे महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
5: आपण ऐकत होतात
1: स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे।

0: स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा।

0: कामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी,
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी,
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो चला चला स्वामिनीच्या इशा सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठेकर रोड पुणे।
4: स्वामिनी साडी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। सकाळचे 7:55 आणि 32 सेकंद झाली आहेत।
5: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
6: मार्गदर्शनपर विशेष मालिका
5: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
6: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
5: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
6: सकाळी 9:15।
7: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे।
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट, शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट।
7: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार। जामगावकर गंज बाजार अहमदनगर।
9: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
10: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
9: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
10: पिंपरी चिंचवड मध्ये, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
9: ओ मा, आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
10: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
11: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 52 65।
12: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय,
13: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।
12: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
13: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
12: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
14: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
15: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
14: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
15: फोन नंबर 02-41-235-35-15,
14: मोबाईल 960-44-988-36।
16: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73-85-36-20-12।

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हिंदी बात

0: समीक्षा की। मौसम विभाग ने गुजरात, गोवा, महाराष्ट्र और ओडिशा में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया। फीफा विश्व कप में मियामी में हुए रोमांचक मुकाबले में अर्जेंटीना काबो वर्डे को 3-2 से हराकर अंतिम 16 में, मिस्र भी अंतिम 16 में पहुंचा। और मैनचेस्टर में दूसरे टी20 क्रिकेट मैच में आज शाम भारत का मुकाबला इंग्लैंड से। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
2: श्रोतेहो नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। किडनी, मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे आपलं आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात।
3: नमस्कार मित्रांनो।
2: सर, आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांना हे सांगा, आपल्या शरीरामध्ये किडनी हा अत्यंत महत्वाचा असा ऑर्गन, अवयव आहे, पण ही किडनी आपल्या शरीरामध्ये काय प्रकारचं काम करते, कसं काम करते?
3: सर्वप्रथम किडनी नक्की काय काम करते आपल्या शरीरात हे जाणून घेऊयात।
2: बर,
3: किडनी म्हणजेच मूत्रपिंड।
2: हो हो।
3: आपल्या शरीरातली टाकाऊ वस्तू बाजूला काढते, म्हणजे आपलं पूर्ण रक्त साधारण दिवसभरात 30-35 वेळा फिल्टर करते। शरीरातलं नको असलेले घटक बाजूला काढून लघवीच्या स्वरूपात आपली बाहेर पडते। आपल्याला हेच माहिती आहे की शरीरातलं पाणी किडनी बाहेर काढते, पण त्या व्यतिरिक्त पण भरपूर अजून काम करते किडनी। आपले शरीरातील क्षाराचं प्रमाण संतुलित ठेवते।
2: अच्छा।
3: काही हार्मोन्स प्रोड्यूस करते जेणेकरून आपलं BP कंट्रोल राहतं। त्याच्यानंतर RBCs म्हणजे आपले रक्तातले पेशी बनवण्यासाठी मदत करते।
2: हो।
3: हाड मजबूत ठेवते।
2: बर।
3: आणि VD च लेवल नियंत्रित ठेवते। किडनीचे प्रमुख कुठले कुठले आजार आहेत ते बघूयात पहिले।
2: हो।
3: तर आपल्याला माहितीच आहे किडनी स्टोन होतात, काही किडनीचे गाठी किंवा किडनीचे कॅन्सर असतात।
2: हो हो।
3: मग किडनी फेल होतात कुणाच्या तरी, आपण ते पण ऐकतो।
2: हो ना।
3: असे विविध आजार आहेत किडनीचे।
2: बर।
3: पण प्रामुख्याने सगळ्या आजारांचे काही लक्षण आहेत जे आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे ते जर आढळले तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला लवकर घेता येईल।
2: पण किडनीचे आजार झालेत याची लक्षणं काय असतात?
3: साधारण किडनीचे आजार झाल्यानंतर काही लक्षणं आढळतात।
2: अच्छा।
3: एकतर लघवी करण्यामध्ये काहीतरी त्रास होतो, म्हणजे एकतर लघवी करताना जळजळ होते किंवा लघवीमध्ये रक्त जाते, लघवी लाल दिसतीये।
2: हो।
3: किंवा वारंवार लघवीला जावं लागतंय।
2: किंवा
3: नियंत्रण गेलं लघवीवरचं, म्हणजे कंट्रोल राहत नाही आणि एकदम घाई नाही लघवीला जावं लागतं।
2: खरं।
3: किंवा नेहमीपेक्षा खूप लवकर लवकर लघवीला जावं लागतं किंवा रात्रीतून खूप जास्त वेळेस लघवीला उठावं लागतं असं जर काही आढळलं, किंवा पाठीत दुखतंय त्याच्यासोबत ताप थंडी येते आणि लघवीचे त्रास होत आहेत असं जर काही आढळलं तर डॉक्टरना नक्कीच लवकर भेटायला पाहिजे।
2: बरोबर।
3: किडनी जेव्हा फेल होतात तेव्हा चेहऱ्यावर, पायावर किंवा पाठीवर सूज यायला लागते। बऱ्याच वेळा आपले पाय सुजले किंवा घोट्याला सूज आली थोडीफार तर लोक म्हणतात की मी खूप चालून आलो कुठेतरी म्हणून पाय सुजले ते नीट होऊन जाईल, किंवा खूप प्रवास करून आलो म्हणून पाय सुजले आणि ते नीट होऊन जाईल, तर आपण असं दुर्लक्ष करतो।
2: हो ना।
3: काही लोकांना जर खूप जास्त प्रमाणात किडनी फेल असतील तर चालताना बोलताना धाप पण लागते।
2: खरं।
3: तर असे काही लक्षणं आढळल्यास आपल्या डॉक्टरना लवकर भेटायला पाहिजे।
2: बरोबर।
3: खास करून डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हायपरटेन्शनच्या रुग्णांनी आपल्या किडनीच्या तपासणी काही त्रास नसेल तरी पण नियमित करून घ्यायला पाहिजे।
2: ओके।
3: कारण डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे सगळ्यात जास्त आणि महत्वाचे कारण आहेत किडनी फेल होण्यासाठी।
2: अच्छा।
3: तर तुमचे डॉक्टर तर हे करतच असतील, नसतील तर तुम्ही स्वतःहून आवर्जून किडनीचे टेस्ट करून घ्यायला पाहिजे। तर किडनी सारख्या महत्वाच्या अवयवाकडे दुर्लक्ष करू नका, कारण किडनीचे त्रास झाले तर बाकी अवयवांवर पण असर होतो, म्हणजे हृदयविकार किंवा मेंदूवर पण असर होतो, तर इथून पुढे किडनीला नक्की सिरियसली घ्या।
2: अगदी खरं आहे सर। श्रोते हो, सरांनी सांगितलेली लक्षणं वेळीच ओळखा आणि किडनीचा म्हणजे किडनीच्या आजारांचा धोका तुम्हाला त्याआधीच समजेल तेव्हा नक्की आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टकडे तुम्ही दाखवू शकता किडनीच्या या आजारासंदर्भात। तर श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद। आपल्याला सुद्धा काही किडनी

0: संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
2: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
2: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
5: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
4: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत आपण ऐकलं सुधीर मोघे यांचं श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात. संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढे

0: ट्रीटमेंटसाठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना,
1: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74008448088.
2: 74008448.
4: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
1: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
4: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
1: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: फोन 78232848 37. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
4: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत शांक नील यांचं.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शांख नील यांचं. श्रोतहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथे त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन

दर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. 4-चाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि 2-चाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात ATSच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो सकाळचे 8:40 आणि 14 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नारी विश्व.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या नारीविश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत, अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली बडवे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपण नेहमी असं म्हणतो की महिला या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत, पुरुषांच्या बरोबरीनं त्या सगळ्या क्षेत्रात पुढे येत आहेत आणि हे सिद्धसुद्धा करून दाखवत आहेत. आज कुठलंही असं क्षेत्र नाही आहे की ज्यात स्त्रीचा सहभाग नाही आहे. अशीच आजची आपली मैत्रीण जी आहे ती ऑलराऊंडर आहे असं म्हणूयात. विविध क्षेत्रात तिनं प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपल्या या मैत्रिणीची नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी निवड झाली आहे. या आपल्या मैत्रिणीचं नाव आहे भारती अनिल शेवते. मी ऑलराऊंडर असं का म्हणाले ते आमच्या गप्पांमधनं तुम्हाला समजेलच. तेव्हा भारतीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात पहिल्यांदा मानद वन्यजीव रक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन.
2: धन्यवाद.
1: कारण की अहिल्यानगर जिल्ह्याच्या या पदावरती नियुक्त झालेल्या तुम्ही मला असं वाटतं पहिल्या स्त्री आहात.
2: आणि पहिलीच म्हणजे गव्हर्नमेंटनेच पहिल्यांदा हे पद सुरू केलंय 2026 साठी.
1: बर.
2: आणि अहिल्यानगरची पहिली मानद वन्यजीव रक्षक महिला म्हणून माझी निवड झाली आहे.
1: खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्याकरता आहे आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याकरता सुद्धा ही एक खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही आनंदाची बातमी कळाली त्यावेळेस नेमक्या तुमच्या भावना काय होत्या किंवा तुम्हाला कसं वाटलं?
2: खरं तर असं काही म्हणजे डोक्यात नव्हतं, पण एक जाहिरात आली आणि मग तो मेल वगैरे केला, मी फॉर्म भरला, मध्ये खूप दिवस गेले.
1: अच्छा.
2: म्हणजे अगदी 7-8 महिने गेले पण गव्हर्नमेंटकडनं काहीच आम्हाला आलं नाही. आणि एक दिवस अचानक ऑफिसमधून फोन आला की मॅडम असं असं गव्हर्नमेंटचा GR आलाय, राज्यपालांकडनं तुमची निवड झाली आहे. आणि मला त्यांनी ते व्हॉट्सअपला टाकलं. खूप खूप छान वाटलं खरं
1: ना. म्हणजे त्यावेळेस ज्या काही भावना असतील त्या शब्दात सांगता
2: येणार नाही. नाही सांगता येणार
1: खरंच आहे. आणि एक प्रकारचे आनंद अश्रू सुद्धा अशा नाही का. आता ही जी तुमची निवड झालेली आहे मानद वन्यजीव रक्षकपदी, तर महाराष्ट्र शासनानं ही निवड तुमची कशी केली? म्हणजे त्याकरता काही निकष वगैरे लावले होते का?
2: त्यांनी पोर्टफोलिओ मागितला की तुम्ही आतापर्यंत प्राण्यांसाठी काय काय केलंय.
1: अच्छा.
2: मग मी जे काही रस्त्यांवरचे आपले जे कुत्रे आहेत, भटकी कुत्री, त्यांच्यासाठीचा आतापर्यंतचा एक 15-16 वर्षापासूनचा जो माझा प्रवास होता, मी खूप व्हिडिओ वगैरे करत नाही, फोटो काढत नाही, पण असं कोणी काढले ते होते माझ्याजवळ, मी तेवढे त्यांना टाकले. किंवा मी आता जे घोड्यांसाठी चा जो अभ्यास आहे, स्नेक रेस्क्यू आहे, मी 8 वर्षापासून सापांबरोबरचे पण त्यांना काही फोटो वगैरे व्हिडिओ जेवढे होते तेवढे त्यांना टाकले. मला का या क्षेत्रामध्ये यायचंय मी ते पण त्यांना ते सगळं सांगितलं. मग जरा 1-2 इंटरव्ह्यू मध्ये पण 21 जणी होत्या.
1: अरे वा.
2: त्या 21 जणींच्या लिस्टमध्ये माझं गव्हर्नमेंटकडून सिलेक्शन झालं राज्यपालांकडून, GR आला. आणि खूप छान वाटलं की ह्या वयामध्ये आपण GR आपलं नाव येत आहे, तर ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती.
1: अगदी खरंय. आता तुम्ही सांगितलं 21 जणी होत्या, म्हणजे महिलांचा यामधला सहभाग तसा वाढतोय.
2: हो, सगळ्या यंग मुली होत्या.
1: अच्छा.
2: तरुण मुली होत्या सगळ्या. 21 म्हणजे नाशिक विभागासाठी पूर्ण हे होतं. आणि अहिल्यानगर आपलं तसं क्षेत्र खूप छोटं आहे, अभयारण्य आपण म्हणूया फॉरेस्टच, त्याच्यामुळे इथे एक जेंट्स आणि एक लेडीज असं त्यांचं सिलेक्शन आहे.
1: बर. आता ही जी काही या पदी तुमची निवड झालेली आहे, तर मग तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय असतं? बरं,
2: कामाचं स्वरूप असं असतं की काही तस

0: शेतकरी चालतात, कासव असतील किंवा पोपट असतील, असे काही प्राणी आहेत त्यांच्या बाबतीत तस्करी होते.
1: ते कसं काय लक्षात येतं?
0: ते आम्हाला कोणीतरी कॉल करतं, सांगतं की इथे असं असं आहे, इथे इंडियन भारतीय आपले कासव आहेत. मग आम्ही तिथे जाऊन ते जातो आणि तस्करी रोखतो किंवा ते आम्ही जमा करतो. त्या लोकांना आम्ही सांगतो की म्हणजे त्यांना जे काय असेल त्या पद्धतीने त्यांना ती शिक्षा दिली जाते.
1: अच्छा, म्हणजे तुमची टीम असते का?
0: हो, म्हणजे मी आहे, पण मग मी जर त्यांना सांगितलं तर फॉरेस्टची गाडी, त्यांचा एक व्यक्ती आणि दोन लेडीज कॉन्स्टेबल पण आम्हाला मिळतात. किंवा मग आता बिबटे निघाले, कोणाचा कॉल आला तर त्या ठिकाणी जाऊन पिंजरा लावणे, तिथे कॅमेरा लावणे, ऑब्झर्वेशन ठेवणे. त्यांची जर फक्त आई नसेल आणि पिल्लच सापडले तर त्या पिल्लांना आणून त्यांची शुश्रूषा करणे, त्यांना कॅट मिल्क पाजणे, मग नंतर त्यांना जेवण वगैरे देणं, ह्या गोष्टी सगळ्या आनंदाने केल्या जातात.
1: अच्छा, म्हणजे खरंच त्याच्यामध्ये आवड जर असेल तर ह्या गोष्टी सगळ्या होतात, नाही का? आणि आवड कशी निर्माण झाली पण मग?
0: नाही, मला पहिल्यापासूनच प्राणी म्हटलं की मी खूप अगदी म्हणजे त्यांच्याशी मी बोलते. ॲनिमल कम्युनिकेटर्सचा मी एक क्लास केलाय, कोर्स केलाय, तर प्राण्यांशी संवाद होतो, म्हणजे त्यांची एनर्जी आणि आपली एनर्जी कनेक्ट केली जाते, आपण ती कनेक्ट करतो. त्यासाठी काही मेडिटेशन असतात, ग्राउंडिंग वगैरे असतं, सकाळी रोज अर्धा तास ग्राउंडिंग करावं लागतं. आणि मग तसं त्यांच्याशी जोडल्या गेलो ना आपण की त्यांच्या भावना कळायला लागतात आपल्याला. आणि मुळातच आहे मला पहिल्यापासून प्राण्यांचं, आणि मी जिथे जाते तर नकळत प्राणी माझ्या जवळ येतात, मग ते बॉन्डिंग होतं.
1: बरं, तुमच्याकडे असं कोणाला काही आवड वगैरे होती का तशी?
0: नाही, माझ्या मिस्टरांना होती.
1: बर,
0: मग ते पुढे होत गेलं, ते मग खूप प्राण्यांमध्ये राहायची सवय झाली.
1: मग वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाकडे वळण्यामागची प्रेरणा काय होती, किंवा ही आवड कशी निर्माण झाली? आणि हे सुद्धा तुम्ही वयाच्या 45 नंतरच केलं का?
0: हो, जसं म्हणजे मी थोडी रिलॅक्स झाले कामातून, आपला मुलगा मोठा झाला, मग आणि काहीतरी एक आपलं चांगलं काम करत, आणि ही सवय की मला ना धाडसी काम करायला खूप आवडतात, नॉर्मल ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. मग पहिल्यांदा स्नेक रेस्क्युअर झाले, मग मुलगा म्हटला की तू नुसते व्हिडिओ बघून साप पकडू नकोस, ती रिस्क आहे. त्याने मला स्वतः ऍडमिशन घेऊन दिली कर्नाटकमध्ये, येळूरला गेले मी, बेळगाव जवळ.
1: त्याचं सुद्धा प्रशिक्षण?
0: हो, मी तिथे प्रशिक्षण घेतलं 1 महिन्याचं, निर्जरा चिट्टी म्हणून आहेत, खूप प्रसिद्ध आहेत त्या, त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर मी साप स्नेक रेस्क्यू हे करायला लागले, मी असं अचानक लगेच नाही हात घातला त्या ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग मुलगा हॉर्स रायडिंगला जायचा लॉकडाऊन मध्ये, मग मी सहज गेले 1-2 वेळा त्याच्याबरोबर. असं वाटलं की चला आपण पण एकदा बघू तरी, असं डोक्यात काही नव्हतं. पण 8व्या दिवशी असं झालं की मी दोन्ही हात सोडून घोडा पळवत होते.
1: पण मग त्याचं नाही प्रशिक्षण काही घेतलं?
0: घेतलं ना, प्रशिक्षणच घ्यायला गेले.
1: अच्छा.
0: आणि तिथल्या सरांना, त्यांना वाटलं की येतील मॅडम, वेट आहे मॅडमचं बऱ्यापैकी, मॅडम पाय नॉर्मल आपला घोडा चालवतील आणि बस. पण मी अगदी पूर्ण व्यवस्थित सगळं हँडल केलं, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यात, आणि मी दोन्ही हात सोडून घोडा जेव्हा पळवला तेव्हा त्या सरांना म्हणजे माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स आणला की 2 महिन्याच्या प्रॅक्टिसवर ते मला रेस कोर्सला घेऊन गेले.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर मग माझी ती सुरुवात झाली, जर्नी सुरू झाली रेस कोर्सची. आणि मग त्यात पण जापलूप रेस कोर्सला मी टॉप 10 जम्पिंग मध्ये मी मेडल आणले. पण म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की वेट असल्यामुळे ही कसं करणार जम्प, भीती वाटत होती. सरांना कॉन्फिडन्स होता, पण असं वाटायचं की त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. असं आपल्याला एक कोणीतरी, माझ्यापेक्षा ते खूप लहान आहेत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी ते करून दाखवलं.
1: कुणीतरी आपल्याला पुश करणारं लागतं, त्याशिवाय या गोष्टी
0: नाही होत, नाही का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला ह्या सर्व गोष्टींसाठी पुश केलं ते माझ्या मुलाने केलं.
1: अच्छा.
0: आई तू कर, किचन मध्ये नाही बसायचं आता, बस मी ढोल पथकात आहे. तर मीच 50+ एकटीच होते मी ढोल पथकात.
1: बर.
0: मी ढोल पथकात म्हणजे पूर्ण त्या ह्याच्यामध्ये मी महाकालवर नृत्य केलं, महाकालचा पूर्ण अर्धनारी नटेश्वरचं इथे केलं मी
1: नगरला.
0: आणि त्याच्यानंतर मी याला लक्ष्मी रोडला पण महाकाल केला
1: पुण्याला.
0: तिथे मात्र पुण्यातल्या लोकांनी माझं भरभरून कौतुक केलं.
1: खरंच म्हणजे हे सगळं ऐकून आहे ना इतकं छान वाटतंय ना की आपली अशी ही मैत्रीण आहे, ऑलराऊंडर आहे म्हणूयात आपण, बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे हे. आणि आता तुम्ही जे सांगितलं की अर्धनारी नटेश्वर, पण मग तुम्ही काय नृत्याचं प्रशिक्षण त्याचंही काही घेतलेलं आहे?
0: प्रशिक्षण मी डान्स म्हणजे क्लास करते, जाते मी
1: नगरमध्ये. कथ्थक भरतनाट्यम
0: नाही, पण मी सेमी क्लासिकल शिकले.

0: मला आवडतं, छान वाटतं. आणि तेही माझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना मी ह्या वयामध्ये असं करते तर त्यांनाही छान वाटतं
1: की नाही मॅडम
0: तुम्ही परफेक्ट करतात.
1: बरोबर आहे. तर खरंच आहे मैत्रिणींनो, भारतीताई या ऑलराऊंडर आहेत असं मी सुरुवातीला म्हणाले, तर त्याचं कारण हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही मैत्रीण सर्पमित्र आहे, बॉलिवूड डान्स परफॉर्मर आहे, ढोल पथकात ती सहभाग घेते, क्लासिकल सिंगरही आहे. हो ना, बरोबर आहे ना.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर क्लासिकल डान्स, सेमी क्लासिकल डान्स, त्यामध्ये सुद्धा

0: ढोल पथकात ती सहभाग घेते. क्लासिकल सिंगरही आहे. हो ना, बरोबर आहे ना?
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर क्लासिकल डान्स, सेमी क्लासिकल डान्स, त्यामध्ये सुद्धा पारंगत आहे. ट्रेकर आहे. कुठे कुठे ट्रेक करून आलात तुम्ही?
1: ट्रेक हरिहरगड झालाय, हरिश्चंद्रगड झालाय, कळसुबाई झाले, वासोटा केला, पहिलाच माझा वासोटा ट्रेक होता. परत राजगड टू तोरणा हा रेंज ट्रेक होता 13 तासाचा.
0: बर,
1: तो पण मी कम्प्लीट केलाय.
0: म्हणजे मैत्रिणींनो, आपल्याला असं सांगावं लागेल की तुम्हाला जर आवड असेल तर कुठल्याही गोष्टीला वयाचं बंधन हे नसतं. कुठल्याही वयामध्ये तुम्ही तुमची आवड जोपासू शकता. तर अशीच ही आपली मैत्रीण. नुसतीच या गोष्टींची तिला आवड नाही आहे, तर या गोष्टींसाठी ती वेळसुद्धा काढते. हॉर्स रायडिंगमध्ये सुद्धा तिला आवड आहे. आणि नुसतीच आवड नाही आहे, तर तिच्याकडे घोडा देखील आहे.
1: हो, स्वतःचा घोडा आहे माझा.
0: आणि मगाशीच बोलता बोलता आपल्या या मैत्रिणींनी सांगितलं की जॅपलूप हॉर्स जम्पिंग स्पर्धेत तिला पदक मिळालेलं आहे. तर खरंच खूप असं म्हणजे अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की स्नेक रेस्क्यू तुम्ही करता, तुमचा सहभाग असतो. तर हे कार्य करत असताना काही लक्षात राहिलेला एखादा प्रसंग, काही का जीवावर काही असं बेतलेलं असं काही?
1: नाही, जीवावर वगैरे कधीच नाही बेतलं. या 8 वर्षात तरी कधी तसा अनुभव नाही आला. कारण की अगदी आपण म्हणतो ना की प्राण्यांना आपण आपले व्हायब्रेशन कळतात. तुम्ही जर प्रेमाने आणि त्यांना आपण वाचवतो आहे ही भावना त्यांना आपली कळते.
0: बर,
1: 100% कळते. तर आणि आपण आई असतो एक फिमेलचा, तर आतापर्यंत तरी असं उदाहरण मी बघितलं नाहीये की एखादा विषारी साप चावून रेस्क्युअर महिला डेथ झाली आहे.
0: बर,
1: आजपर्यंत तरी म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नाहीये. तर मी एक असं त्याच्यात नाही करते की त्यांना आपले व्हायब्रेशन कळतात. कारण स्त्रीचा जो हात असतो तो पकडताना ती ज्या त्याला वाचवायचंय किंवा त्याला ती एक त्यांना भावना कळते, व्हायब्रेशन कळतात. आणि थोडं आपण काळजीपूर्वक जर हे काम केलं, कारण की त्यांना बाहेर आपण कॅच केल्यानंतर काही लोक त्याला खेळवत बसतात, व्हिडिओ करत बसतात, मग त्यामुळे ते चिडतात.
0: बर,
1: आणि मग ते स्वतःच्या संरक्षणासाठी अटॅक करतात.
0: बरोबर आहे. कोणताही जीव स्वतःच्या संरक्षणासाठी
1: करणारच अटॅक, आणि त्याला नसतं माहित ना की आपण चावल्यानंतर मरणार आहे.
0: बरोबर आहे.
1: तो फक्त स्वतःच्या
0: बचाव स्वरूप
1: तो करतो अटॅक.
0: बरोबर आहे.
1: त्यामुळे तेवढी काळजी घ्यावी लागते.
0: बरोबर आहे. आता तुम्ही आता हे सगळं सांगितलं स्नेक रेस्क्यूच्या बद्दलचं, तर सापाच्या बऱ्याच जाती पण असतात.
1: हो, सापांच्या भरपूर जाती आहेत, पण त्या 4च विषारी साप आहेत.
0: हो, पण तुम्ही ज्या वेळेस रेस्क्यू करायला जाता तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं का म्हणजे
1: हो जर
0: हा कुठला साप आहे?
1: 100%
0: हा नाग आहे.
1: नाग आहे. जर नाग असेल तर तो फुसकाऱ्या मारतो, मग त्याचा तो आवाज येतो, त्याच्यावर लक्षात येतं की तो नाग आहे. आणि स्पेशली इंडियन आपण त्याला स्पेक्टेकल कोबरा म्हणतो, तर तो लगेच लक्षात येतो. त्याच्या स्पेक्स असतात त्याच्या बॅकला, तो फण काढतो.
0: अच्छा.
1: त्यामुळे आणि बाकीचे साप पण त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे रंग पण असतात वेगवेगळे, त्यामुळे ते लक्षात
0: येत.
1: घोणस असेल तर ती शिट्टीसारखा आवाज काढते. फुरसे असेल तर त्याचे शेपटीला खवले असतात, तो एस आकारात असतो. तो घासतो एकमेकांना, त्यामुळे त्या खवल्यांचा आवाज घुंगरांसारखा येतो. कॉमन क्रेट जो आहे त्याचा मात्र आवाज वगैरे येत
0: काही येत नाही,
1: पण तो काळा असतो, बारीक असतो, लांब असतो. म्हणजे सापांच्या 4च जाती विषारी आहेत भारतात. स्पेशली महाराष्ट्रात तरी 4च जाती आहेत की ज्या लगेच लक्षात येतात की हे विषारी साप आहेत.
0: अच्छा.
1: बाकी बिनविषारी साप आहेत,
0: पण मग त्यांनी जर बाईट केलं तर त्याचा काही
1: त्याच्याने काही होत नाही. त्याच्याने एखादं 2 दिवस ताप येऊ शकतो. रॅट किलर चावली तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यांच्या दातामध्ये मुंगूस घूस वगैरे किंवा यांचं जे मास असतं तर ते आपल्याला थोडं इन्फेक्ट इफेक्ट होतो त्याचा आपल्या बॉडीवर. बाकी मरत नाही माणूस.
0: अच्छा, ओके. तुम्ही आता सापाला पकडता तुम्ही, तर मग सापाला पकडत असताना त्याचं पण काहीतरी ट्रिक असेल ना, कशी पकडायची काय?
1: हो, सापाला पकडताना त्याला तो जो बसलेला असतो, बसलेल्या अवस्थेत सापाला कधीच हात लावायचा नसतो, कारण की तो अटॅकच्या मूड मध्ये असतो.
0: बर,
1: तो पटकन अटॅक करू शकतो. पण जेव्हा तो त्याला आपण थोडस डिवसल्यानंतर तो चालतो, तो ज्यावेळी सरपटायला लागतो थोडक्यात, तर सरपटत असताना मग आपण शेपटीच्या भागाच्या थोडस पुढच्या बाजूपासून त्याच्या अंगावरनं थोडा हात फिरवून त्याची हळू शेपटी उचलली तर आपण त्याला उंच उचलू शकतो.
0: अच्छा, शेपटीच्या बाजूने?
1: शेपटीच्या बाजूने उचलायचं. त्यामुळे काय होतं की त्याचा मन का तो वरती पटकन येऊ शकत नाही, येतो पण त्याच्या वेटच्या याच्याने हिशोबाने. आणि त्या पद्धतीने आपण त्याला डायरेक्ट पिशवीत बॅगेमध्ये पॅक करू शकतो. काही लोक बरणी वापरतात.

0: काही लोक मस्तीखोर असतात किंवा खूप ओव्हर कॉन्फिडन्सने त्यांचा तोंडही पकडतात.
1: बरोबर.
0: पण एक प्रकारे ते प्राण्यांवर म्हणजे अन्यायच आहे, अत्याचार आहे तो. खरं तर
1: तुम्हाला कोणी डिवसलं की जसं त्रास होतो तसंच त्या जरी मुख्य प्राणी असले तरी
0: त्यांना
1: त्रास होणारच नाही का. बरोबर आहे. तुम्हाला कोणी बोलवलं समजा एखाद्याच्या घरामध्ये साप निघाला किंवा काही हे झालं तर मग तुम्ही जाता?
0: मी जाते आणि मी विनामूल्य जाते.
1: बर, पण तरी तसं अवघड काम आहे,
0: खूप अवघड आहे.
1: पर्यावरणीय समतोलासाठी सुद्धा तुम्ही कार्य करता?
0: हो.
1: पर्यावरणीय समतोल राखणं म्हणजे नेमकं काय?
0: पर्यावरण समतोल राखणं म्हणजे आता सध्या तर काळाची किंवा निसर्गाची गरज झाडं लावणे आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि प्रदूषण महानिवारण मंडळावर मला अहिल्यानगरचं शहराचं अध्यक्षपद दिलं आहे.
1: बर,
0: तर त्यासाठी झाडं लावणे, तसं मला फॉरेस्टच्या याच्यात पण ते काम आहेच आम्हाला, झाडं लावणे, त्यांची काळजी घेणे किंवा लोकांमध्ये त्याच्यासाठी सीड बँक वगैरे तयार करणे, लोकांकडनं त्या सीड जमा करणे, हे काम आमचं असतं. आणि ते आता एक दोन अजून पाऊस झाले की ते काम आमचं सुरू होईल.
1: अच्छा, पावसाळ्यात तुमचं?
0: पावसाळ्यात ते काम सुरू होतं. नंतर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवणं, ते पॉट वगैरे ते मिळतात देतात.
1: कुठे? फॉरेस्ट मध्ये जाऊन?
0: फॉरेस्ट मध्ये जाऊन नाही, बाकी आपले जे जंगल आहेत, आपल्या टेकडे आहेत नगर जवळच्या, गोरक्षनाथ गड आहे किंवा अजून बाकीच्या बऱ्याच ठिकाणी, हा त्या साईडला, किंवा आता सिना नदीचा जो भाग आहे साईडचा, तर म्हणजे मी आता स्वतः ते थोडं घेतलंय की त्या ठिकाणी झाडं लावायची, वडाची, पिंपळाची, ज्याच्यामुळे काय होतं की जी त्यांची जी मुळं असतात ती मुळं खूप मोठी असतात, ते पाणी आणि माती धरून ठेवतं. सर्वात महत्वाचं काम ते करतं.
1: पण नुसतं वृक्ष लावणं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं, ते पुढे वाढवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे.
0: उलट मोठा वृक्ष जर तुम्ही लावले तर त्यांना फार काळ त्यांचं संवर्धन करावं लागत नाही, ते अगदी थोडेसे मोठे झाले, एक खूप झालं, एक वर्ष म्हणजे खूपच झालं त्यांना, पण तर त्यांना पुढे पाणी द्यायची पण गरज पडत नाही, ते स्वतः त्यांची मुळं पाण्याच्या दिशेने नेतात. त्यामुळे मी तर म्हणेल की वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, कडुलिंब आहे, ही झाडं, औदुंबर, तर ही झाडं खरं तर लावल्या गेली पाहिजे.
1: आता तुम्ही वन्यजीव रक्षकपदी तुमची निवड झाली आहे, तर या वन्यजीव संरक्षणासमोरील काही समस्या आहेत का?
0: आहेत ना, तस्करी ही खूप मोठी समस्या आहे. आता आपल्याकडे
1: तस्करी म्हणजे कसली तस्करी?
0: आता आपल्याकडे तसं आपण म्हणू फॉरेस्टचा भाग थोडा कमी आहे, इकडे तसा खूप काही इश्यू नाहीये त्या गोष्टीचा, प्रॉब्लेम नाही. पण जर मोठे मोठे जंगल आहेत काही ठिकाणी, तर तिथे मात्र वाघांची कातडी वगैरे काढणे आजही होतंय, आजही. मग त्यावेळी मात्र मग ते रोखणं म्हणजे खूप तसं अवघड काम आहे. मग त्यावेळी तिथले फॉरेस्टची लोक जे आहेत सगळे अधिकारी किंवा डिपार्टमेंटचे यांचा आपल्याला त्यांना बरोबर घेऊन ही काम करावं लागतं.
1: अच्छा, तुम्हाला
0: ते अटॅक पण होऊ शकतो. मी तर आता सुरुवातच आहे माझी, अजून तसा प्रसंग कधी आलेला नाहीये.
1: आता मानव आणि वन्यजीव संघर्ष हा खूप वर्षांपासून चालू आहे,
0: हो,
1: तर तो कमी करण्यासाठी आपल्यासारख्या काही स्थानिक नागरिकांनी काही काय केलं पाहिजे? म्हणजे
0: आपल्याकडे आता कसं होतं, स्थानिक नागरिक जे आहेत, म्हणजे मी थोडा वेगळा विषय सांगते माझ्या अभ्यासातला, की हे जे बिबट्या वगैरे येतात तर त्यांना ना कुत्रा फार आवडतो.
1: बर,
0: त्यांचं मेन खाद्य तसं पाहिलं ना तर कुत्रा आहे शहरांमध्ये. त्यावेळी ते पहिले कुत्र्यांवर अटॅक करतात.
1: बर, कारण आपण तर अशा खूप बातम्या ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत की लहान मुलांना त्यांनी बिबट्याने उचलून नेलं नाही का?
0: कारण त्याला ज्यावेळी खाद्य मिळत नाही.
1: अच्छा,
0: हे बघा, लक्षात ठेवा, जेव्हाही हे हिंस्र प्राणी आहेत, वाघ असू दे, बिबट्या असू दे किंवा त्यांच्या प्रजातील, ते त्यांचं जर पोट भरलेलं असेल ना तर ते कधीच अटॅक करत नाही.
1: अच्छा,
0: कधीच नाही करत. पण जर त्यांना भूक लागलेली असते,
1: मानव वस्तीत सुद्धा आता सध्या येत आहेत,
0: त्याचं कारणच ते ना, झाडं कमी झाले, जंगल कमी झाले, ते जाणार कुठे ना? मग ते मानव वस्तीकडे हळूहळू, मानव वस्तीकडे ते येत नाहीये, आपण जंगलांमध्ये जातोय आता, आपली घरं तिथे होत आहे.
1: आता महिलांना जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर त्याकरता काय सांगाल? कारण काही काही खूप जणी असे इंटरेस्टेड असतात पण त्यांना माहिती नसतं की नेमकं काय करायचं.
0: म्हणजे कोणत्या क्षेत्रात म्हणताय तुम्ही, वन्यजीव की?
1: दोन्हीचं सांगा, वन्यजीव आणि पर्यावरणाचं.
0: पर्यावरण तर आता बऱ्याच महिला जॉईन झाल्या आहेत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. ह्या वर्षीचा जो उन्हाळा होता त्याच्यामुळे आता सगळ्यांना जाणवायला लागले की नाही, आपण बाहेर पडलं पाहिजे, आपण झाडं लावली पाहिजे. त्यामुळे महिला, मी बघते की खूप सहभाग आहे महिलांचा. आणि वन्यजीवांच्या बाबतीत म्हटलं तर तो आता एक
1: प्रत्येकाच्या आणि आवडीचा

0: सहभाग आहे, त्याला थोडीशी हिम्मत पण लागते.
1: ते फार महत्त्वाचं,
0: ती खूप महत्त्वाची आहे गोष्ट. तुम्ही पॉझिटिव्ह राहून त्या गोष्टी करता आल्या पाहिजे.
1: बरोबर आहे. तर मैत्रिणींनो, वन्यजीव बचाव कार्य, साहसी खेळ, ट्रेकिंग सारखे खेळ, अश्वारोहण स्पर्धा, मेंदू प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामं करणारी असं हे बहुगुणी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट करण्याकरता वयाचं बंधन नसतं, आणि याला अनुसरूनच वयाच्या मर्यादा ओलांडून कृती आणि नेतृत्वातून इतरांना प्रेरणा देणाऱ्या या आपल्या भारतीताई. तेव्हा आजच्या या आमच्या गप्पांमधनं नक्कीच आपल्या मैत्रिणींना प्रेरणा मिळालेली असणार आहे. तर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आकाशवाणीच्या, तेव्हा खूप खूप आपले धन्यवाद.
2: अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली पडवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या नारी विश्व कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार. नारी विश्व कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल रात्री 8:15. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:01 आणि 22 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
3: वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
4: थांब मुद्दू.
3: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
4: तुला कळलं ना? रिलॅक्स.
3: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
3: कूल राहा.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हम साथ साथ है चित्रपटातलं राजकिरण यांचं गीत. राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे. कविता कृष्णमूर्ती, हरिहरण आणि सहकाऱ्यांचा.

हम साथ साथ हैं चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात स्वर होता. कविता कृष्णमूर्ती, हरिहरण, कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांचा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत। अनाडी चित्रपटासाठी संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

0: उदित नारायण यांनी गायलेलं अनाडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतो आता कार्यक्रमात ऐकूयात चलती का नाम गाडी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. सचिन देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात स्वर किशोर कुमार यांचा.

किशोर कुमार यांनी गायलेलं चलती का नाम गाडी चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार होते सचिन देव बर्मन. श्रोतहो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:15 वाजतात. आता प्रसारित करत आहोत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिज ही कार्यक्रम मालिका.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
0: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
2: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
0: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
2: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
0: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
2: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
0: ज्ञान, अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
0: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
2: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोतोहो, कार्यक्रम मालिकेत आज ऐकूयात अभय राजे यांची वर्षा बांगर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोतोहो नमस्कार आणि अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. श्रोतोहो, कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे अभय कृष्णराव राजे यांना, जे प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर तर आहेतच, याशिवाय MBA, LLB, LLAM अशा पदव्या देखील त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. घाटगे पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूर, कायनेटिक इंजिनिअरिंग अहिल्यानगर, युनायटेड मेटलर्जिकलमध्ये देखील विविध पदांवर, तसंच ट्युब्युलर कपलिंग अँड ऑटोकॉम्प प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून देखील औद्योगिक क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे. मूलत अभियंता म्हणून आणि नंतर न्यायिक क्षेत्रात अहिल्यानगर सेशन्स न्यायालयामध्ये वकील म्हणून देखील ते कार्यरत आहेत. अहिल्यानगरमधील विविध आस्थापनांना तांत्रिक आणि न्यायिक क्षेत्रातील सल्लागार म्हणून ते सेवा देतात. त्यांनी रोटरी क्लबसारख्या संस्थांवर विविध पदं भूषवलेली आहेत. बाईक रायडिंग, ट्रेकिंगमध्ये त्यांना विशेष आवड आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा बाईक रायडिंगचा प्रवास त्यांनी केलेला आहे. तसंच 5,500 मीटर उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेकिंग त्यांनी केलेलं आहे. श्रोतोहो, 2021-2024 या कालावधीसाठी ते IEI अहिल्यानगर केंद्राचे मानद सचिव म्हणून देखील कार्यरत होते. तर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: धन्यवाद मॅडम.
0: आणि आजच्या अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवात करूयात विषयाला. तर मला सुरुवातीला असं विचारायचं होतं आपल्याला की आपल्या या ब्रांचमध्ये कुठले कुठले विषय शिकायला मिळतात.
3: मॅडम, आपण जर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा विचार केला तर ज्यांना गाड्यांची वेगाची आणि नवनवीन तंत्रज्ञानाची क्रेज आहे त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही एक ड्रीम ब्रांच आहे असं मला वाटतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2-चाकी स्कूटीपासून ते 18-चाकी अवाढव्या ट्रक्सपर्यंत सर्व वाहनांची रचना कशी करायची, ती कशी बनवायची आणि त्याची दुरुस्ती कशी करायची हे यात शिकवलं जातं. यामध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाचे विभाग शिकायला मिळतात. पहिला विभाग जर आपण असं बघितला तर इंजिन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि आत्ताच्या काळातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रिड इंजिन्स कशी कामे करतात, त्यांची कार्यक्षमता आणि मायलेज कसं वाढवायचं हा त्यामागचा एक भाग आहे. यानंतर मग व्हेकल डिझाईन आहे, व्हेकल डायनॅमिक्स आहे, गाडीची बाह्य रचना कशी करायची, डिझाईन कसं करावं जेणेकरून हवेचा रोध कमी होईल, गाडीची चेसी म्हणजे गाडीचा सांगाडा जो असतो तो किती मजबूत असावा, तसेच स्टेअरिंग आणि सस्पेन्शन आपण ज्याला शॉक अब्सॉर्बर म्हणतो ही सिस्टीम कशी काम करते हे यात शिकवली जाते. तसेच ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स हा एक त्यामधला भाग आहे. गाड्यांमधील सेन्सर्स आहेत, एअरबॅग्स आहेत, ऑटोमॅटो ब्रेकिंग्स आहेत, ABS सिस्टीम आहे, ADAS सिस्टीम आहे, हे आधुनिक फीचर्स यामध्ये शिकायला मिळतात. तसेच व्हेकल टेस्टिंग अँड मेंटेनन्स हा एक विषय यामध्ये शिकायला मिळतो, ज्याच्यामध्ये गाडीचा अपघात झाला तर ती प्रवाशांना किती सुरक्षित ठेवेल ज्याला आपण क्रॅश टेस्टिंग म्हणतो शिकायला मिळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर एक गाडी शोरूममध्ये येण्यापूर्वी तिच्या आयडियापासून ते ती रस्त्यावर धावेपर्यंत प्रवासातील प्रत्येक तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी ही या इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपल्याला शिकायला मिळते.
0: तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विषयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत?
3: खूप साऱ्या संधी उपलब्ध

0: उपलब्ध आहेत या ठिकाणी मॅडम. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्र एक ऐतिहासिक बदलातून जाते, त्यामुळे या क्षेत्रात नोकरीची मोठी लाट आलेली आहे. रोजगारांच्या संधी प्रामुख्याने चार भागात आपण विभागून घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल कंपन्या आहेत, यासारख्या कंपन्यांमध्ये प्रचंड भरती सुरू आहे. बॅटरी डिझायनिंग असेल, बॅटरी मॅनेजमेंट असेल, BMS असेल, तसेच इलेक्ट्रिक मोटर्स काम करण्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनियर्सला खूप मोठी या ठिकाणी मागणी आहे. तसेच OEM आपण जे म्हणतो पारंपरिक वाहन निर्माते, बलाढ्य कंपन्यांमध्ये नवीन नवीन गाड्यांची डिझाईन तयार करणे, कारखान्यातील उत्पादन सांभाळणे, जसं प्रोडक्शन इंजिनिअरिंग आपण म्हणतो, आणि गाड्यांची गुणवत्ता, क्वालिटी अँड टेस्टिंग, यासाठी नेहमीच आपल्या नवीन विद्यार्थ्यांना वाव आहे. स्मार्ट अँड हायटेक ऑटोमोटिव्ह क्षेत्र, ज्यामध्ये आजकालच्या गाड्यांमध्ये ॲडास ही एक सिस्टीम आपण गाड्यांमध्ये अवलंबली आहे, ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम यासारख्या स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा आहेत. टेक कंपन्यांमध्ये स्मार्ट व्हेकल डेव्हलपर म्हणून इंजिनियर्सला मोठा वाव आहे. तसेच आपण जर बघितलं तर सरकारी आणि संशोधन संस्था ज्या आहेत, जसं ARAI पुणे आहे, DRDO आहे, RTO विभाग आहे, यामध्येही तुम्ही RTO ऑफिसर म्हणून कार्यरत होऊ शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर जोपर्यंत माणसाला फिरण्यासाठी आणि वाहतुकीसाठी गाड्यांची गरज आहे, तोपर्यंत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची मागणी अधिकच वाढत राहणार आहे.
1: तर आता यामध्ये स्वयंरोजगार म्हणून काय काम करू शकतो आपण?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. ऑटोमोबाईल क्षेत्र हे स्वयंरोजगारासाठी सोन्याची खाण आहे असे मला वाटतं, कारण इथे अगदी छोट्या भांडवलापासून ते मोठ्या स्वरूपापर्यंत अनेक व्यवसाय सुरू करता येतात. आपण बघायला गेलो तर इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग अँड सर्व्हिस स्टेशन ही काळाची गरज झालेली आहे. तसंच मल्टी ब्रँड हायटेक गॅरेजेससुद्धा आपल्याला या ठिकाणी चालवता येतात. जसे जुने पारंपरिक गॅरेज आता मागे पडत चालले आहे, तुम्ही कॉम्प्युटराइज डायग्नॉस्टिक टूल म्हणजे स्कॅनिंग मशीन वापरून गाड्यांमधील बिघाड शोधणारे आणि सर्व कंपन्यांच्या गाड्यांची सर्व्हिसिंग करणारे अत्याधुनिक ऑटो केअर सेंटर तुम्ही चालू करू शकता. तसेच ऑटोमोबाईल सुट्टे भाग आणि ॲक्सेसरीज, गाड्यांचे ओरिजिनल सुट्टे भाग, स्पेअर पार्ट्स ज्याला आपण म्हणतो, हे कस्टमायझेशन, ॲक्सेसरीज यांचाही व्यवसाय तुम्ही करू शकता. तसेच कार डिटेलिंग अँड सिरेमिक कोटिंग स्टुडिओ हा तुम्ही उभारू शकता. आजकाल लोकांना आपली गाडी चकाचक ठेवायला आवडते, त्यामुळे कार वॉशिंग, सिरॅमिक कोटिंग आणि ग्राफिंग कोटिंग करणारे डिटेलिंग स्टुडिओ शहरातच आणि ग्रामीण भागातही प्रचंड नफा कमवून देत आहेत.
1: स्वयंरोजगाराच्या संधी तर तुम्ही सांगितल्याच, पण वेगवेगळ्या नोकरीच्या संधी जसं की खाजगी आणि सरकारी नोकरी यामध्ये कुठे मिळू शकते?
0: मॅडम, आपण जर बघितलं तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात दोन्ही क्षेत्रांचे दरवाजे खुले होतात. आपण ते दोन्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर खाजगी क्षेत्र, जे प्रायव्हेट सेक्टर आपण ज्याला म्हणतो, खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराचा खूप मोठा आवाका आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते. वाहन उत्पादक कंपन्या, प्रोडक्शन आणि टेस्टिंग इंजिनियर म्हणून या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते. तसेच इलेक्ट्रिकल व्हेकल स्टार्टअप जे आहेत, नवीन युगाच्या कंपन्यांमध्ये बॅटरी आणि मोटर टेक्नॉलॉजीवर काम करण्यासाठी मोठी संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तसेच ऑटो कॉम्पोनंट्स आणि टेक कंपन्या ज्या आहेत, या कंपन्या गाड्यांचे सॉफ्टवेअर आणि सुट्टे भाग बनवतात, तेथेही इंजिनियर्सला खूप मोठे पॅकेजेस मिळतात. सरकारी नोकऱ्यांमध्ये जर आपण बघितलं तर RTO आहे, ARA आहे, DRDO आहे, या नामांकित सरकारी संस्थांमध्ये नवीन गाड्यांचे प्रमाणीकरण, सर्टिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, आणि चाचणी करण्यासाठी सायंटिस्ट किंवा इंजिनियर म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो.
1: आता हे झालं खासगी आणि सरकारी नोकरीविषयी, तर खासगी किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील?
0: हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे मॅडम. बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडे डिग्री असते पण योग्य तयारी नसल्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येतात. यामध्ये खाजगी नोकरी जर आपण प्रायव्हेट जॉबचा विचार केला तर आधुनिक सॉफ्टवेअर शिकणं खूप गरजेचं आहे. आज गाड्यांची डिझाईन कागदावर नाही तर कॉम्प्युटरवर होते, त्यामुळे कॉलेजमध्ये असताना कटिया, सॉलिड वर्क्स किंवा ॲन्सिस सारखी ऑटोमोबाईल डिझाईन सॉफ्टवेअर्स आवर्जून शिकून घ्यावे असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करेल. तसंच EV आणि कोडिंग बेसिक नॉलेज हे सुद्धा त्यांना घेणं गरजेचं आहे. आजकालच्या गाड्या स्मार्ट झाल्या आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी, BMS आपण सिस्टीम म्हणतो, ही जी इलेक्ट्रॉनिक्सची माहिती असेल तर त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. तसंच प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स हे करण्यावर तुमचा भर पाहिजे. तुमच्या फायनल इयर प्रोजेक्टमध्ये

0: एखादी ई सायकल, गो कार्ट किंवा स्वतःची छोटी गाडी बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तसेच सरकारी नोकरी, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला RTO, इस्रो, DRDO यासारख्या ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला MPSC ची तयारी करणं गरजेचं आहे, तसंच गेटची परीक्षाही देणं गरजेचं आहे.
1: हे झाले विद्यार्थ्यांनी काय काय प्रयत्न करावे या संदर्भात. तर आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये शिक्षण झाल्यावर बाहेरील देशात कुठे आणि काय संधी आहेत?
0: खूप चांगला प्रश्न आहे मॅडम, की ऑटोमोबाईल क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकं वेगाने वाढतंय की भारतीय इंजिनियर्स यांना परदेशात रेड कार्पेट स्वागत मिळत आहे. प्रामुख्याने काही देशांमध्ये प्रचंड संधी आहे, जसे की जर्मनी. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी जर्मनी हे जगाची राजधानी मानली जाते. जर्मनीमध्ये मास्टर्स MS करण्यासाठी शिक्षण मोफत आहे आणि त्यानंतर तिथल्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये रिसर्च अँड डिझाईन क्षेत्रात करोडींचे पॅकेज आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तसेच अमेरिकेत प्रामुख्याने इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि ऑटोनॉमस गाड्या, ज्याला आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार्स म्हणतो, यावर खूप मोठे काम चालू आहे. त्या कंपन्यांमध्ये बॅटरी टेक्नॉलॉजी आणि AI सिस्टीम काम करण्यासाठी इंजिनियर्सला मोठी मागणी आहे. तसेच जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आणि इटली, जर कोणाला लक्झरी अँड सुपर कार्स या जगात काम करायची असेल, ही UK आहे आणि इटलीमध्ये त्या ठिकाणी डिझायनिंग आणि एरोडायनॅमिक क्षेत्रात जर विद्यार्थ्यांना काम करायचं असेल तर मोठी संधी आहे.
1: सर, खूप छान पद्धतीने माहिती ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेली आहे आणि आपल्या या श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना नक्कीच ही मार्गदर्शक ठरणार आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत ॲडव्होकेट अभय राजे यांची वर्षा बांगर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकलात.
2: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. डॉक्टर, कॅन्सरच्या बाबतीत खूप उपयुक्त माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगत आहात. कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचारासंदर्भात जसं किमो असेल, रेडिओथेरपी असेल, तर आजच्या भागात याच रेडिओथेरपी म्हणजेच रेडिएशन याबद्दल काय सांगाल?
1: सो रेडिएशन म्हणजे काय? तर एक्सरेज असतात बेसिकली, क्ष किरण जे की आपल्याला एक्सरे मध्ये वापरतो, सिटी स्कॅन मध्ये पण तेच असतात, पण रेडिएशन मध्ये पण क्ष किरण असतात, पण ते त्याची इंटेन्सिटी आणि डोस हा खूप जास्त प्रमाणात असतो. आणि आता जे लेटेस्ट मशीन आलेले आहेत जसं लिनियर ॲक्सिलरेटर, त्यात पण बरेच मशीन आहेत. जसं टॉप रेडिओथेरपी मशीन गरुड हॉस्पिटलला आहे, वेरियन व्हायटल बीम, जे की जगातला सगळ्यात टॉप मशीन आहे. तर त्याच्यात काय आहे टेक्नॉलॉजी, जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, तर इलेक्ट्रॉन हे खूप हाय स्पीडनी म्हणजे लाईटच्या जवळच्या स्पीडनी वेगाने ते पळवतात मशीनच्या आतमध्ये, आणि मग ते एका प्लेटवर, फॉर एक्झाम्पल टंगस्टन प्लेटवर हीट करतं, आणि त्यातनं मग क्ष किरण बाहेर निघतात हीट झाल्यानंतर. ते क्ष किरण म्हणजे एक्सरेज म्हणजेच रेडिएशन आहे. फक्त ते टार्गेटेड दिलं जातं, म्हणजे एकदम टार्गेटेड, जेवढा भागात कॅन्सरची गाठ आहे तेवढ्याच भागात ते रेडिएशन दिलं जातं. आणि ते टार्गेट करण्यासाठी आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे गरुड हॉस्पिटलला, जी तर त्यासाठी कॉम्प्युटरवर प्लॅनिंग केलं जातं. सीटी स्कॅन आधी पेशंटचा केला जातो, तो सीटी स्कॅन कॉम्प्युटरवर घेतला जातो. स्कॅन मध्ये एक्झॅक्टली दिसतं आपल्याला की कुठे गाठ आहे, तोंडाची गाठ आहे कि स्तनाची गाठ आहे. तर तेवढा एरिया, गाठीचा एरिया फक्त मार्क केला जातो कॉम्प्युटरवर, आणि त्या मार्क केलेल्या एरियाची कमांड ही मशीनला दिली जाते, तो प्रोग्राम फीड केला जातो, आणि मशीन तेवढ्या

0: जागेत एक्झॅक्टली टार्गेटेड रेडिएशन देतं, म्हणजे एक्सरेज तेवढे टार्गेटेड हाय डोसमध्ये त्या भागात जातात, म्हणजे
1: अच्छा
0: त्याचा बाकी शरीरावर कोणत्याही प्रकार साईड इफेक्ट होत नाही. कारण आपल्याकडे जी मशीन आहे गरुड हॉस्पिटलला वेरियन ट्रूव्हीम, त्याच्यात एकदम मिलीमीटरपेक्षा जास्त ॲक्युरेसी आहे. म्हणजे
1: बर
0: नॉर्मल टिश्यूला काही साईड इफेक्ट होत नाही, आजूबाजूला जर कोणती रक्तवाहिनी असेल किंवा नर्व असेल तर ती डॅमेज होऊ देत नाही आपण, कारण ते प्लॅनिंगमध्येच तसं प्लॅनिंग केलं जातं
1: अच्छा
0: कॉम्प्युटरवर. त्याच्यामुळं कॅन्सरची गाठ ही मरून जाते, कारण ते रेडिएशन म्हणजे एक्सरेज कॅन्सरच्या पेशीमधल्या डीएनएला ब्रेक करतात आणि
1: हाँ
0: मग त्याच्यामुळं कॅन्सर पेशी मरायला लागतात, आणि
1: अच्छा
0: मग हळूहळू मग ती कॅन्सरची गाठसुद्धा हळूहळू नाहीशी होते
1: नाहीशी होते.
0: रेडिएशनमुळे.
1: पण मग रुग्णांना पेशंटनं रेडिएशन ही उपचार पद्धती घ्यायची ठरलं तर त्यानं काय काळजी घ्यावी, कसा निर्णय घ्यावा त्याचा?
0: तर रेडिएशनचा सगळ्यात पहिले निर्णय हा कॅन्सर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा. कॅन्सर तज्ज्ञांना माहिती असतं कोणत्या पेशंटला रेडिएशन पाहिजे आणि कुठे द्यायचं. तर त्यात दोन क्रायटेरिया, एक तर कॅन्सर कोणता आहे
1: हाँ
0: ते कॅन्सर तज्ज्ञ ठरवणार की ह्याला रेडिएशनची गरज आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा
1: बरोबर
0: प्रश्न, आता कॅन्सरने सांगितलं रेडिएशन घेणं गरजेचं आहे, मग त्यानंतर तुम्ही कसं ठरवायचं कुठं घ्यायचं. तर रेडिएशनचं मशीन कोणतं आहे हे बघा, कारण जुन्या काळी कोबाल्ट मशीन सुद्धा होते. तर
1: बरोबर
0: कोबाल्ट हे म्हणजे स्वतः रेडिओक्टिव्ह सोर्स आहे, तर त्याच्या टार्गेटेड आपल्याला तेवढं मिळायचं नाही. ते सुद्धा त्या काळासाठी चांगले होते, पण
1: बरोबर
0: आता त्याच्या टार्गेटेड थोडंसं कमी राहायचं, म्हणजे नॉर्मल ह्याला थोडंसं साईड इफेक्ट यायचे नॉर्मल टिश्यूला. तर
1: बरोबर
0: आता जे नवीन मशीन आलेले आहेत लिनियर
1: हाँ
0: ॲक्सिलरेटर, त्याच्यात पण जे टॉप मॉडेल आहे ते गरुड हॉस्पिटलला आहे, म्हणजे व्हेरियन व्हायटल बीम, जगातलं
1: हाँ
0: सगळ्यात टॉप मशीन आहे ते. तर त्याच्यात काय होतं की तुम्हाला मिलीमीटर ॲक्युरेसी मिळते आणि साईड इफेक्ट हे खूप कमी राहतात, म्हणजे खूप जास्त स्किन काळी पडणे, जास्त एरियात स्किन काळी पडते वगैरे, तर ते ह्या मशीनमध्ये फार कमी प्रमाणात होतं, जास्त होतच नाही. सो जिथे टॉप मशीन आहे त्यात पण खूप प्रकार आहे. लिनियर ॲक्सिलरेटरमध्ये पण साधं मशीन आणि टॉप मशीन खूप प्रकार आहे. तुम्ही चौकशी करा की व्हेरियन ट्रू बीम किंवा व्हायटल बीम हे टॉप मशीन कुठे आहे. फॉर एक्झाम्पल नगरमध्ये गरुड हॉस्पिटलला आहे, तर बाकी तुम्ही अजून कुठे भारताच्या कोणत्या भागात असाल तिथे कुठे टॉप मशीन आहे ते बघून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आजपुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता यानंतर 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

श्रोतहो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत

0: चलते चलते चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात स्वर होता अभिजित आणि अलका याज्ञिक यांचा.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं चांदनी चित्रपटातलं गीत। गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार शिवहरी।

आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं चांदनी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते शिवहरी. श्रोता हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दिल चित्रपटातलं समीर यांचं गीत. स्वर आहे उदित नारायण आणि साधना सरगम यांचा, संगीतकार आनंद मिलिंद.

0: दिल चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात स्वर होता उदित नारायण आणि साधना सरगम यांचा.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.

0: हिरव्या राणी।
1: श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो,

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72.
1: कशी नखऱ्यात चालती या गिरणी, कशी नखऱ्यात चालती या गिरणी.
2: श्रोतहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट हिरो.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हिरो चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत रंगीला चित्रपटातलं महबूब यांचं गीत. ए आर रहमान यांच्या संगीत नियोजनात स्वर कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांचा.

कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं रंगीला चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मेहबूब यांचं, संगीतकार होते A.R. रहमान. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत इजाजत चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, स्वर आशा भोसले यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोतहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत आपण ऐकलत, इजाजत चित्रपटातलं गुलजार यांचं. राहुल देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं आशा भोसले यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं खिचडी चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण.

तुम्ही मला हसता? मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो? ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना, एक देश अनेक वेश। देश माझा भारत, सगळ्या जगात महान, भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा, या भारताचा मी एक वेडा, अरे हा भारत वेड्यांनी घडवला, वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे, ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंफलेले, म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास।

0: सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं खिचडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेवूडकर यांचं, संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4 1 4

0: 0003
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: श्रोतो हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात हे निवेदन. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना. जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्याकरता राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबविली जाते. या अनुषंगानं 16 मार्च 2024 रोजी या योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाले आहेत. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे आहेत. योजनेचे नाव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना. कलाकार आणि साहित्यिक, जे कलाकार 15 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. साहित्यिक, जे साहित्यिक 15 वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे, केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक, कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. पात्रता, ज्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे, दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्ष आहे, ज्यांचे कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे, ज्यांनी कला आणि साहित्यिक आणि कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार आणि मोलाची भर घातली आहे, वयानं ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावं. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसंच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना इतर कोणत्याही मार्गानं उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडले तर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. पात्र आणि इच्छुक कलाकार आणि साहित्यिक यांनी 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीत https://aplesarkar.gov.in यावरच ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचण येत असल्यास संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. ऑफलाईन अर्जाचा देखील विचार केला जाणार नाही. निवेदन संपलं. श्रोतो हो, आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही गझल.

मनहर उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली पंडित के राजदान यांची. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पूरब और पश्चिम या चित्रपटातलं हे देशभक्तीपर गीत इंदिवर यांचं, स्वर महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पूरब और पश्चिम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं इंदिवर यांचं, संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दुनियादारी चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत ऐकूयात. अमित राज यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांनी.

आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदजी जोशी यांनी गायलेलं दुनियादारी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार चोळकर यांचं, संगीतकार होते अमित राज. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मितवा चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकूयात. गायलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मितवा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं अश्विनी शेंडे यांचं, संगीतकार होते निलेश मोहरीर. कार्यक्रमात यानंतर टाइमपास चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूयात. चिनार महेश यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे रेश्मा सोनवणे यांनी.

0: रेश्मा सोनवणे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं टाइमपास चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं, संगीतकार होते चिनार महेश. श्रोतो हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 11:15 वाजतायत, ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला संदीप खरे यांचं गीत. स्वर आहे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा.
1: गाडी सुटली रुमाल हल्ले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. अंतरातली ओली माया, तुटू दे म्हटले तरी तुटेना. कारे इतका लळा लावणी, नंतर मग ही गाडी सुटते. कारे इतका लळा लावणी, नंतर मग ही गाडी सुटते. डोळ्यां देखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते. गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा.

कचरा झाला. गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला.

0: संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
0: कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा. गीत चंद्रशेखर सानेकर यांचा. संगीतकार अजय अतुल.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आपली गाणी कार्यक्रमात यानंतर गीत आहे प्रवीण दवणे यांचं, मिलिंद जोशी यांच्या संगीत नियोजनात स्वर श्रेया घोषाल यांचा.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. श्रोतेहो, आता सकाळचे 11:30 वाजले आहेत. ऐकूयात मिश्र संगीत. श्रोतेहो, जनकवी अशी उपाधी मिळालेले निवृत्तीनाथ रावजी पाटील अर्थात पी सावळाराम यांचा आज जन्मदिन. श्रोतेहो, मराठी गीतकारांमध्ये अनेक नावं गाजली, पण पी सावळाराम हे नाव मराठी गीतसृष्टीच्या जगतात कायमचं कोरलं गेलं आहे. त्यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 52 चित्रपटांसाठी 200 गीतं लिहिली. याशिवाय गैरफिल्मी अशी 125 गीतरचना त्यांच्या आहेत. तर आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात भालू चित्रपटातलं त्यांचं गीत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोतहो, निवृत्तीनाथ रावजी पाटील अर्थातच पी सावळाराम यांचं हे गीत आपण ऐकलं. भालू चित्रपटातलं गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तुलसीदास या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं नाट्यपद. स्वर पंडित कुमार गंधर्व यांचा.

श्रोते हो, तुलसीदास नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फाल्गुनी पाठक यांनी गायलेलं समीर यांचं हे पॉप गीत, संगीत ललित यांचं.

फाल्गुनी पाठक यांनी गायलेलं समीर यांचं हे पॉप गीत आपण ऐकलं. संगीत होतं ललित यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 12:15 वाजले आहेत. ऐकूयात लोकसंगीत. कार्यक्रमातलं हे पारंपरिक गीत तुकाराम कोळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत हरेंद्र जाधव यांचं.

0: अरे धनगरा तुझं घरच डोंगरावर,
1: डोंगरावरती असायला
0: तू रस्ता दा मला म्हणून गोरा साहेब विचारित
1: ह्या शिंगरुबा धनगराला।
0: मग त्या गोऱ्या साहेबाला शिंगरुबानो
1: काय सांगितलं?
0: या डोंगराच्या खाय ना तुम्ही रस्ता,
1: नेहमी या डोंगराच्या खालना रस्ता काढा
0: असं सांगितल्या बरोबर
1: साहेबांना ऐकून घ्याला
0: आनंद झाला जीवाला।

0: काय म्हणता
1: रस्ता दावलास मला
0: होय
1: तरी तुला काय मागायचं असेल ते मला
0: अजिबात काय मागायचं नाही मला
1: मग काय पाहिजे तुला
0: पहिलाच मी धनाचा धनगर आहे म्हणला
1: आपल्या पेक्षा श्रेष्ठ होईल म्हणून त्या गोऱ्या साहेबानो
0: राग आला गोऱ्या साहेबाला
1: गुळी द्याला

0: श्रोतो हो, हे पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं तुकाराम कोळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं हरेंद्र जाधव यांचं.
1: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पू काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: काय काय की
1: काम क्रोध विंचू चावला
0: अरे अरे
1: तम घाम अंगाशी आला
0: महाराज
1: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला
0: महाराज।

0: मनुष्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर.
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझे दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध आहे? तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू थांबला
1: महाराज.
0: अरे विंचू थांबला.

0: चिंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू सावला
1: महाराज
0: अरे विंचू सावला सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत एकनाथांची।

0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72.

श्रोतहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर विष्णू गिलबिले शकुंतला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सरोजकुमार कामत यांचं हे गीत, संगीत आत्माराम

शाहीर विष्णू गिलबिले शकुंतला आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकलेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतहो, आजची प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. प्रसारणात मी वर्षा बांगर आपला निरोप घेते. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ आणि 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजतवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि

0: त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
1: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
2: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं, तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स. मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले. पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
1: वा खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
0: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
1: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
0: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
1: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
0: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात समाजकार्य.

0: त्याचे वर्कशॉप असतात, एनएसएसचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी एम एस डब्ल्यू करतोय तर मला बऱ्यापैकी एम एस डब्ल्यूचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा, त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मॅसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मॅसेज पाठवतो, ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात, त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे, ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी, तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कुणी काल 1-2 दिवसा पहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते, आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच, म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियांच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेंशन करून द्यायचे.

0: म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखादा तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतं आहे, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो आता की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोकं असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावं लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबीनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबीन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
2: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू, तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा एच बी चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपला एच बी पण मोफत झाला, हां, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं एच बी बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहेत, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही.
1: बरं,
2: ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं एच बी वाढवून या. आणि एच बी वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं

0: जीबी असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. रक्तदान, आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे, आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान, तर ताई, आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते, आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा

0: मुलगा होता त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
1: खूप छान,
0: तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्श आणि हृदयस्पर्श असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे.
1: ताई याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

दोघींनो तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरी

0: आपल्या कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
2: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड जळगावहून आणि मी बालसाहित्यिका कवयित्री आणि लेखिका आहे.
1: खूप छान मायाताई आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री तुझा परिचय करून दे.
3: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
1: अजून मैत्रिणीनो आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे संध्या. संध्या तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
5: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
1: मायाताई तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
1: हो.
2: नवे उखाणे. या

0: थोडा वेगळा भाव घेऊन आलेले आहे. एक निसर्ग हा विषय आणि सुरुवात मायादांनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
1: नक्की
0: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
1: त्याच्या घरची लक्ष्मी,
0: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण

0: वा संध्याकाळी गोड आवाज ऐक तुझा.
1: धन्यवाद.
0: जयश्री तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे मुक्त छंद, पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण तशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचं. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या

0: झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध? नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा, जयश्री, ह्या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला
0: पाहिजे.
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आत पण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्यासमोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: वा.
3: तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्धही येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.

0: मैत्रिणींनो, किती सुंदर गजल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
1: फारच सुंदर गजल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
0: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलं आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
1: हायकू 3 ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही, किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे 2-3 जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
0: खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
2: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
1: धन्यवाद. आणखी 1-2 हायकू सादर करते. रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
0: वा वा वा वा. क्या बात है. सुंदर. संध्या,
3: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
0: वा, नक्की.
3: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
0: वा.
3: तो कसा, कुठल्या कुठल्या रूपात भेटला? पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारी दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
0: खूप छान.
3: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास. तुला गंमत सांगू? हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू? तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा,

0: हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला, आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील, त्यांचे आजोबा, ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.

0: ला एकमतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गजलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गजलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
0: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गजल आहे, गजलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर
0: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर
0: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजेत राहतो का राजाच दे खुलासा, मौजेत राहतो का राजाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा.
2: वा ज्योती खूपच छान लिहितेस तू गझल.
0: ही
2: गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
3: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं
4: खरंच, खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे निश्चितच.
0: नमस्कार.

काळजी, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. हे आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: सखे तू
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात मैत्रिणींनो आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे सखींनो आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला

0: श्रोतेहो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अब समाप्त होता है इस कार्यक्रम में. आज हमने पंडित भरत व्यास को याद किया था.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो

आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत. अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफा, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेल्डचा 3

0: 2 असा पराभव केला. लियोनेल मेसीने अर्जेंटिनाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1,502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कितने सरल शब्दों में कहते थे इस गजल में हमें नजर आता है और इसमें कोई संदेह नहीं कि उनकी ये जो कविता है वो बहुत ही उत्कृष्ट है क्योंकि वो लिखते हैं हमारे सबसे मधुर गीत में है वो जो सबसे दुखद विचारों को व्यक्त करते हैं. जैसे कि है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुरों में गाते हैं. तो ये गीत एक ऐसे साथी को सांत्वना और दिलासा देता है जिसने बहुत दुख झेला है और जिसे अब भी विश्वास नहीं हो रहा है कि उसे प्यार का दूसरा मौका मिला है ना. तो देखिए ना कितना सुंदर तरीके से शैलेंद्र ने इस गजल को रचा.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

0: बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आत्तापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे

पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाले आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्राने आखलेल्या स्वयं पुनर्विकासाच्या धोरणांतर्गत 1600 गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नोंदणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. सहकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईसह नवी मुंबई, पालघर, ठाणे इथलं जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. येत्या 2 दिवसात मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यानं आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात इतरत्रही मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचून वाहतूक बंद झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी शालिनी वाघ स्वागत करते. 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. 480 कोटी रुपये खर्चाचा या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून ही घोषणा केली.

0: श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, आता ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. स्वर आहे प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर आणि राम मराठे यांचा, तर संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, प्रसाद सावकर, भालचंद्र पेंढारकर आणि राम मराठे यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी, तर नाटक होतं जय जय गौरीशंकर. श्रोते हो, एक निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह अहिल्यानगर कोपरगाव श्रीगोंदा माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉन येथे करार पद्धतीने कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. सदर पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. चौकीदार यांच्या कामाचा कालावधी 24 तास असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे. निवेदन संपलं. श्रोते हो, यानंतर ऐकूया हमाल दे धमाल चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत. स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा, तर संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं अनिल मोहिले यांचं, तर चित्रपट होता हमाल दे धमाल.

0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 7:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72. श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आणि संगीत आहे ललित सेन यांचं.

0: श्रोतेहो, फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते ललित सेन. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: श्रोतेहो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोते हो, 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे सिव्हिक सेन्स आणि सूत्रसंचलन केलं आहे श्रीरंग.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात आणि आज मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट श्रीरंग. तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आज आपला विषय आहे सिव्हिक सेन्स. तसा हा विषय आपल्या रोजच्या आयुष्यातला, पण आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. मित्रांनो, सिव्हिक सेन्स अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाज आणि परिसराप्रती आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे. आता हे ऐकून तुम्ही म्हणाल, अरे आता आम्ही काय शाळेत आहोत का, हे काय लहान मुलांचे विषय समजवतोय तू. पण थांबा, आज आपण बोरिंग लेक्चर ऐकणार नाही आहोत, उलट मी तुम्हाला सांगणार आहे काही जबरदस्त किस्से, मजेशीर फॅक्ट्स आणि हो काही अशा गोष्टी ज्या ऐकून तुम्ही म्हणाल अरे हे तर मीही करतो. पण त्याआधी एक मूड रिफ्रेशिंग सॉन्ग ऐकूया.

वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, सगळ्यात आधी सोप्या भाषेत सांगतो, सिव्हिक सेन्स म्हणजे आपण समाजात सार्वजनिक ठिकाणी कसं वागतो याची एक प्रकारची कॉमन सेन्सची जाणीव. अगदी बेसिक उदाहरण म्हणजे रस्त्यावर कचरा न टाकणं, ट्रॅफिक सिग्नल पाळणं, रांगेत उभं राहणं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं यासारख्या गोष्टी सिव्हिक सेन्समध्येच येतात. पण मित्रांनो, सिव्हिक सेन्स ही फक्त नियम पाळणे इतक्यापुरती मर्यादित गोष्ट नाही, तर ती एक जबाबदारीची भावना आहे. अगदी आपल्या आसपासच्या परिसरापासून संपूर्ण जगभराच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीने वापर

करणे ही भावना सिव्हिक सेन्समध्येच येते. मित्रांनो, एक मजेशीर गोष्ट सांगतो. अगदी काही दिवसांपूर्वी फिफा वर्ल्ड कप 2026 गोष्ट. जपानी फुटबॉल सपोर्टर्स मॅच संपल्यावर स्टेडियममधला कचरा स्वतः उचलून घेत होते. जगभर या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला. सर्वांना आश्चर्य वाटलं की ही लोक एवढं काम का करतायत. पण जपानमध्ये लहानपणापासूनच शाळेत मुलांना स्वतःचा क्लासरूम स्वच्छ करायला शिकवतात. म्हणजे सिव्हिक सेन्स ही सवय अगदी लहानपणापासून लागते. मित्रांनो, चला आता तुम्हाला एक अगदी रिलेटेबल किस्सा सांगतो, जो तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी अनुभवला असेलच. बस स्टॉपवर रांग लागलेली असते. बस येते आणि अचानक रांग नावाची गोष्टच गायब होते. सगळे एकदम दारामध्ये धक्काबुक्की करतात. कोणी खिडकीतून रुमाल टाकतं, बॅग टाकतं. लोक आतल्या प्रवाशांना नीट उतरूसुद्धा देत नाही. मग बसमध्ये चढल्यावर एकमेकाकडे बघून हसायचं, जसं की काही घडलंच नाही. आता गंमत अशी आहे की याच माणसांना जर तुम्ही विमानतळावर पाहिलं तर ते अगदी शिस्तीत रांगेत उभे असतात. बोर्डिंग पास घेऊन अगदी शांतपणे रांगेत विमानात बसतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की माणसं तीच, पण विमानतळासारखी शिस्त बस स्टॉपवर का नाही पाळत? उत्तर अगदी सोपं आहे. विमानतळावर सिस्टीम आहे, शिक्षा कडक असते आणि बस स्टॉपवर इथं कोणीही बघत नाही. कसंही वागलं तरी चालतं असा लोकांचा ॲटिट्यूड असतो. पण मित्रांनो, खरी सिव्हिक सेन्स तेव्हाच दिसते जेव्हा कोणी बघत असो नसो, शिक्षा दंड असो किंवा नसो, आपण योग्यच वागतो. मित्रांनो, आपला कार्यक्रम असाच चालू राहील. तुर्तास एक म्युझिकल ब्रेक घेऊया. तुम्ही ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून युववाणी हा कार्यक्रम.

वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात युववाणी कार्यक्रम आणि आजचा आपला विषय आहे सिव्हिक सेन्स. सिव्हिक सेन्सचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे रस्त्यावर कचरा न करणे, अगदी साधं सरळ वागण्याची गोष्ट. तरी पण आपण आपल्या आसपासच्या रस्त्यावर कडेला कचऱ्याचा ढीग पाहतोच. तिथे घाण वास येत असतो, गाय, कुत्री, मांजरी अशी जनावरं तिथे फिरत असतात, त्यातलंच काहीतरी खात असतात. आधी जिथे थोडा कचरा पडलेला असतो तिथे काही दिवसात अगदी कचऱ्याचा ढीग जमा होतो, ती जागा उकिरडा बनून जाते. मित्रांनो, सिव्हिक सेन्सचा गाभा हाच आहे की हे शहर, हा रस्ता माझा आहे. जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे म्हणत असतो हा रस्ता माझा नाही, कोणी दुसऱ्या याची काळजी घेईल. पण खरी सिव्हिक सेन्स म्हणजे सार्वजनिक जागेलाही स्वतःच्या घरासारखं वागवणं. आपल्या प्रत्येक वागण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इतरांवर परिणाम होतच असतो. वैयक्तिक सोय आणि सार्वजनिक नुकसान असा सरळ संबंध तयार होतो. एका माणसाला कचरा टाकायला अगदी 2 सेकंद लागतात, पण त्याचे परिणाम संपूर्ण परिसराला भोगावे लागतात. गटारं तुंबणं, पाणी साचणं, त्यामुळं डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरणं, या सगळ्याची सुरुवात म्हणजे साधारण सिव्हिक सेन्स न पाळणं. मित्रांनो, लोकांमध्ये सिव्हिक सेन्स रुजवण्यासाठी भारत सरकार तसेच अनेक शासन व्यवस्था विविध पातळ्यांवर प्रयत्न करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत अभियान. 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभर ही मोहीम राष्ट्रीय आंदोलन म्हणून सुरू केली. ही नुसती सरकारी घोषणा नव्हती, तर पंतप्रधानांनी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई केली. ना गंदगी करेंगे ना करणे देंगे हा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी सुविधासुद्धा तयार केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या कचरा संकलन गाड्या. आपण जो ओला सुका कचरा वेगळा करतो त्यातल्या काही कचऱ्यापासून खतं निर्मिती आणि नवीन वस्तूंची निर्मिती होत असते. मित्रांनो, शासन आपल्याकडून वाहतूक नियम मोडल्यावर दंड घेते, सार्वजनिक जागी थुंकल्यास, कचरा केल्यास दंड वसूल करते. हे देखील लोकांमध्ये सिव्हिक सेन्स रुजवण्याचे एक काम करते. अनेक ठिकाणी निबंध स्पर्धा, रॅली, स्वच्छता पंधरवडा या प्रकारची उपक्रम घेऊन लोकांपर्यंत सिव्हिक सेन्सच्या बेसिक गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो. मित्रांनो, सरकार रस्ता बांधतं, शौचालय बांधतं, जागोजागी कचरा कुंडी ठेवतं, जनजागृतीची कामंही करतं, पण सरतेशेवटी लोकांनी हा देश, परिसर, या गोष्टी माझ्या आहेत याची मी काळजी घेतली पाहिजे ही भावना लोकांमध्ये निर्माण होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.

वेलकम बॅक मित्रांनो. 100.1 MHz FM बँडवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, आता मुद्द्याची गोष्ट. आपण तरुण पिढी म्हणून सिविक सेन्स लोकांमध्ये स्वतःमध्ये रुजवण्यासाठी काय बरं करू शकतो? अगदी स्वतःपासून लहान लहान गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. लक्षपूर्वक कचरा कचरा डब्यातच टाकावा, उगाच इकडे तिकडे फेकू नये, ट्रॅफिकचे नियम पाळावे, विनाकारण हॉर्न वाजवू नये, बाहेर पडताना एखादी कापडी पिशवी सोबत न्यावी जेणेकरून प्लास्टिक बॅगची गरजच पडणार नाही. तसेच सोशल मीडियाचा वापर करून तुमच्या परिसरातल्या चांगल्या

किंवा वाईट गोष्टींचे फोटो व्हिडिओ काढून त्याद्वारे जनजागृती करता येऊ शकते. मित्रांनो, बोलायला घाबरू नका. कोणी चुकीचं वागत असेल तर सभ्यपणे सांगा, थोडं शांतपणे समजावून सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः एक चांगलं उदाहरण बनू शकतो. आपल्याला पाहून किमान 2 ते 3 लोक जरी प्रभावित झाली तरी आपण सिव्हिक सेन्स रुजवण्यात यशस्वी झालो असे म्हणता येईल. मित्रांनो, सिव्हिक सेन्स म्हणजे फक्त सरकारचं काम नाही, ते आपलंही कर्तव्य आहे. मी एकटा काय करणार असं म्हणणं सोडा आणि मी सुरुवात करतो असं म्हणायला शिका. सिव्हिक सेन्स म्हणजे एकट्याने जग बदलणं नाही,

फक्त सरकारचं काम नाही, ते आपलंही कर्तव्य आहे. मी एकटा काय करणार असं म्हणणं सोडा आणि मी सुरुवात करतो असं म्हणायला शिका. सिव्हिक सेन्स म्हणजे एकट्याने जग बदलणं नाही, ती एक छोटी रोजची निवड आहे. आणि तुम्ही जेव्हा ती निवड करता तेव्हा तुम्ही फक्त एक चांगला नागरिक बनत नाहीत, तर तुम्ही इतरांना इन्स्पायर करता. आणि हीच गोष्ट चेन रिॲक्शन घडवते आणि एका मोठ्या प्रमाणावर चांगला सामाजिक बदल घडवून आणते.

तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. लक्षात ठेवा, सिविक सेन्स ही काही मोठी फिलॉसॉफी नाही, तर ती एक सवय आहे आणि चांगली सवय लागायला कधीच उशीर झालेला नसतो. तुमच्याकडे असे काही मजेशीर किंवा विचार करायला लावणारे किस्से अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा. सोबतच आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे dutyroomahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या माध्यमांवर AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. तर मित्रांनो, मी श्रीरंग आजपुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताचा आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी ऐकलात. आजचा विषय होता सिव्हिक सेन्स. सूत्रसंचलन होतं श्रीरंग पाष्टेकर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सावरखेड एक गाव चित्रपटातलं दासू यांचं गीत, स्वर कुणाल गांजावाला यांचा, तर संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: श्रोते हो, कुणाल गांजावाला यांच्या स्वरात दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी, तर चित्रपट होता सावरखेड एक गाव.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, आता ऐकूया लय भारी चित्रपटातलं हे गीत. गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत अजय अतुल, तर स्वर आहे कुणाल गांजावाला यांचा.

0: श्रोते हो, कुणाल गांजावाला यांच्या स्वरात लय भारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पू काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आता ऐकूया बंध प्रेमाचे चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताचे संगीतकार होते अजय अतुल, तर चित्रपट होता बंध प्रेमाचे. श्रोते हो, एक निवेदन. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना संदर्भात निवेदन. जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्याकरिता राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना 1954 ते 1955 पासून राबवली जाते. या अनुषंगाने 16/3/2024 रोजी सदर योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाले आहेत. या अनुषंगाने बदल याप्रमाणे. योजनेचे नाव राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना. कलाकार व साहित्यिक, जे कलाकार 15 वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात परफॉर्मिंग आर्ट सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजारण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. साहित्यिक,

जे साहित्यिक 15 वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे, केवळ त्यावरच गुजारण असणारे साहित्यिक कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात, असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. पात्रता: ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात येत आहे, दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे, ज्यांचे कला व साहित्यिक क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहेत, ज्यांनी कला व साहित्यिक व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहेत, वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्ता, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. पात्र व इच्छुक कलाकार व साहित्यिक यांनी दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीत HTTPS आपले सरकार .gov.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचण येत असल्यास संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उपरोक्त नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, ऑफलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. आता ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात अनुराधा राजाध्यक्ष यांचं गीत. संगीत अविनाश विश्वजीत यांचं, तर चित्रपट आहे गुरुपौर्णिमा.

श्रोतेहो, बेला शिंदे यांच्या स्वरात अनुराधा राजाध्यक्ष यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं, तर चित्रपट होता गुरुपौर्णिमा. यानंतरचं गीत आहे ऑक्सिजन चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांच्या गीतासाठी स्वर आहे वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांचा, तर संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: श्रोतेहो वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी, तर चित्रपट होता ऑक्सिजन. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर

0: मशीनद्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मूळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
4: मार्गदर्शन पर विशेष मालिका
3: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
4: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
3: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
4: सकाळी 9:15.
5: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
5: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
3: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
7: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
3: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
7: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
3: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
7: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
3: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
7: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
3: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
7: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
3: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
7: आणि आमचा ईमेल आयडी आहे ड्युटी रूम अहिल्यानगर @gmail.com.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। संध्याकाळचे 6:35 झाली आहेत। या प्रसारण सभेत मी शालिनी वाघ आपल्यासोबत। आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल प्रभाकर काशीनाथ देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुडं। 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून। 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। यात सुरुवातीला हिरवळीच्या खतांचं महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र प्रमुख डॉक्टर बापू

0: आहे भाकरे यांची मुलाखत. त्यानंतर लगेच नैसर्गिक शेती याविषयी मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी सीताराम राऊत यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 8:15 नारी विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. 10:00 रजनीगंधा. आता असे आहेत उद्या रविवार दिनांक 5 जुलै 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे 5:51. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन, यात दुर्वा याविषयी लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. त्यानंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात अंतरपीक पद्धतीचे फायदे याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज केदारी. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅक्केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक समीर दानी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:00 समाचार प्रभात. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 कार्यक्रम बालमेळा. यात सहभागी आहेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संचलित श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिका. यात श्रीयुत अभयराजे यांची वर्षा बांगर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 नमस्कार अहिल्यानगर. 10:15 सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:15 श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 आणि 11:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 12:00 लोकसंगीत कार्यक्रमात आपण ऐकू शकाल काही लोकगीतं. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नेहमीप्रमाणे 5:02 आपण ऐकू शकाल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 हिंदी भक्ती संगीत. त्यानंतर ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजी समालोचन 7:30 ते खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:15 साप्ताहिक समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्याच वेळेत प्रसारित होणारी सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टिदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्री

0: रामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रभाकर काशीनाथ देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड.

श्रोते हो, लोकसंगीत कार्यक्रमात भारूड आपण ऐकलं. सादर करते होते प्रभाकर काशीनाथ देशमुख आणि सहकारी. यानंतर ऐकूया पुष्पा पगढेरे यांच्या स्वरात मदन वाघमारे यांचं गीत, संगीत विठ्ठल शिंदे यांचं.

श्रोतेहो पुष्पा पगडेरे यांच्या स्वरात मदन वाघमारे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. याबरोबरच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आहे सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समायोजित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई. यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि

आकाशवाणी मुंबई, नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक। आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला।

0: गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आर एल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्त्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण.

सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
8: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्त्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्त्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षात

तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्त्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात MCOCA अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही.
तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे

0: ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्त्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या CBSE, ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या 2 आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत

0: एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE, ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलत विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलत. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक. श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 म्हणजेच 4 जुलै 2026. आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीतल्या कर्बाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा कर्ब टिकून राहावा आणि तो वाढत्या स्वरूपाचा राहावा म्हणून सातत्यानं आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि याच दृष्टीने हिरवळीची खतं आपल्याला महत्त्वाचा कार्यभाग साधून देतात. पण ही हिरवळीची खतं कशी आहेत आणि या हिरवळीच्या खतांचं काय महत्त्व आहे, याच विषयीचं मार्गदर्शन आजच्या मुलाखतीतून आपण घेणार आहोत. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर आपल्या शेतकरी बांधवांना हिरवळीच्या पिकांचं काय महत्त्व आहे हे आपण सुरुवातीला सांगूयात.
1: आजकाल आपल्याला माहिती आहे की सर्व काही जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याचप्रमाणे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती गेल्या कित्येक वर्ष 40 ते 50 वर्षापासून होत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आज आपण सगळे जागतिक स्तरावरती बघतो की जमिनीचा पोत किंवा जमिनीची जी काही प्रत आहे ही खालावत चाललेली, जमिनीचं आरोग्य हे खालावत चाललेलं आहे आणि मग त्याच दृष्टीनं जर बघितलं तर रासायनिक खतांच्या किमतीही वाढत चाललेल्या आहे. मग ह्या बाबतीमध्ये विचार जर केला तर त्याला पर्याय काय, तर आपण ज्यावेळेस पर्यायाचा विचार करतो त्यावेळेला निश्चितपणानं आपल्या समोर येतं की खूप कमी खर्चामध्ये आपण हिरवळीची पिकंही घेऊ शकतो. कारण हिरवळीची पिकं ही अशी असतात की ते आपण आपल्या शेतामध्ये किंवा पिकामध्ये सुद्धा उगवून ती जमिनी आड करून चांगल्या प्रकारे त्या जमिनीचा पोत, त्या जमिनीचं आपण जे काही आरोग्य आहे ते सुधारू शकतो आणि म्हणूनच विविध प्रकारची हिरवळीची पिकं आहेत आणि म्हणूनच निश्चितपणानं की आज आपण जो विषय निवडलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे की हिरवळीच्या पिकांचं खरोखर महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ते शेतकरी बंधूंनी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
0: नक्कीच. डॉक्टर साहेब, आता जमिनीचं आरोग्य आणि त्याची सुपीकता या दृष्टीने आपण जर बोललो तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: जमिनीची सुपीकता किंवा जमिनीचं आरोग्य जसं मी अगोदर बोललो त्याच्याप्रमाणे आपण जर विचार केला तर जमिनीची सुपीकता किंवा आरोग्य जर म्हटलं तर जमिनीची जडणघडण आहे, तिचा पोत आहे, त्याच्यामध्ये जी भुसभुशीतपणा आहे तो भुसभुशीतपणा आहे किंवा त्याचा जो सामू आहे किंवा विरघळणाऱ्या क्षारांचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर जे काही जीवाणूंची संख्या असती ती जीवाणूंची संख्या किती आहे, हे सगळे जे काही घटक एकत्रितपणाने ज्यावेळेस कार्य करतात त्यावेळेला त्या जमिनीची सुपीकता किंवा त्या जमिनीचं आरोग्य, म्हणजेच काय की जमिनीचे भौतिक गुणधर्म, नंतर रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे जर सातत्यानं चांगल्या पद्धतीने जर राहिले तर ही निश्चितपणानं त्या जमिनीची सुपीकता चांगली आहे असं आपण म्हणतो. किंवा हे जर गुणधर्म चांगल्या पद्धतीनं राहिले तर त्या जमिनीचं आरोग्य चांगलं आहे असंही आपण म्हणू शकतो.
0: आता हिरवळीच्या पिकांची निवड सेंद्रिय खतं म्हणून आपल्या शेतकरी बांधवांनी करावी असं आपल्याला वाटतं, पण नेमकं त्यामागे पार्श्वभूमी काय आहे, काय कारण असू शकतं, आपण काय सांगूया?
1: बरोबर आहे. आता हिरवळीची पिकं का घ्यायची हा एक महत्त्वाचा भाग आहे. हिरवळीची पिकं घ्यायची म्हणजे काय की त्याच्यामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढलं पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे की आपण जागतिक स्तरावरती आज विचार करतो की सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये वाढला पाहिजे. आपले माननीय पंतप्रधान महोदय यांनीसुद्धा खूप वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे की जमिनीतील कर्ब वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे, तरच ती जमीन ही सुपीक होईल. त्याप्रमाणे जमिनीचे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही विविध गुणधर्म आहेत, मग जैविक गुणधर्म आहे, भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे, हेही सुधारतात त्याच्यामुळे. कारण काय होतं की जो पाला पाचोळा किंवा जे काही आपण आत्ता जे बोलतोय की जे सेंद्रिय पदार्थ आहे किंवा हिरवळीचे खत आहे किंवा आपले शेणखत असेल, व्हर्मी कंपोस्ट असेल किंवा पालापाचोळा असेल, हे जर जमिनीमध्ये गाडलं गेलं तर निश्चितपणानं त्या सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होतो की ज्याच्यामध्ये जलधारण शक्ती वाढते त्याच्याप्रमाणे पिकाचं उत्पादनही वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी काही रासायनिक खतं टाकतो ती रासायनिक खतं त्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी जे जीवाणूंची संख्या वाढायला पाहिजे ती जीवाणूंची संख्या ह्या हिरवळीच्या पिकामुळे किंवा हे जे काही सेंद्रिय पदार्थांमुळे वाढते आणि मग आपण जी टाकलेली खतं आहेत ती पिकाला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतात आणि मग त्या पिकाचं आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं.
0: डॉक्टर साहेब, आता हिरवळीच्या खतांचे काही प्रकार पडत असतील तर त्या दृष्टीने आपण शेतकरी बांधवांना माहिती देऊयात.
1: आता हिरवळीच्या खतांची पिकांचा जर विषय आपण जर घेतला तर निश्चितपणानं आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती हिरव्या कोवळ्या पांद्या असतील किंवा आपण बघा पूर्ण जमिनीमध्ये म्हणजे जे काही हिरवळीचे खतासाठी बी पेरून म्हणजे त्याच्यामध्ये ताग असेल, धेंचा असेल, चवळी असेल, उडीद असेल, ह्या अशा प्रकारची जी काही द्विदल धान्य द्विदल पिकं आहेत या पिकांची जर आपण लागवड केली तर त्या जमिनीमध्ये निश्चितपणाने 45 ते 60 दिवसानंतर म्हणजे फुलोऱ्या येण्याच्या वेळेला

0: ही जर जमिनीमध्ये गाडली तर निश्चितपणानं त्याचा फायदा होत असतो. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला आपण बघतो की शेतात आपण लागवड करून येणारी हिरवळीची पिकं आहेत, नंतर सलग किंवा मिश्र पिकं आहेत, किंवा दोन ओळींच्या आंतर पिकांमध्ये सुद्धा आपण ही हिरवळीची खतं आपण किंवा त्याचे काही पीक आहे हे घेऊ शकतो आणि ते पीक घेऊन ते तिथंच गाडता येतं. जसं आपण सलग पेरणी करतो किंवा एखाद्या शेतामध्ये सलग टाकतो आणि ते पीकसुद्धा आपण त्या ठिकाणीच गाडत असतो. साधारण 45 ते 60 दिवसामध्ये हे सगळं तयार होतं आणि खूप भुसभुशीत जमीन, खूप मोठ्या प्रमाणावरती सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात आणि अशा प्रकारे हे विविध प्रकारचं आपण सेंद्रिय किंवा जे हिरवळीचे पीक आहे हे घेऊ शकतो.
1: डॉक्टर साहेब, आता आपण बोलत असताना हिरवळीची पिकं मातीआड करण्याविषयी बोलतोय, तर मग शेतकरी बांधवांना अधिक फोड करून सांगत असताना काय सांगूयात आपण या माध्यमातून?
0: नाही, आता कसं आहे की आपण ज्यावेळेस हिरवळीचं पीक घेतो म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपला उद्देश ठरलेला असतो की आपल्याला एखादं ठराविक जे मुख्य पीक घ्यायचं आहे त्या पिकाच्या अगोदर आपल्याला हे सेंद्रिय पीक जे घेतलेलं आहे किंवा जे आपण ताग असेल, धेंचा असेल, मूग असेल, चवळी असेल, ही विविध प्रकारची जी काही पिकं आहेत ही घेऊन आपण ते गाडायची आहे म्हणजे नांगरायची आहे किंवा त्याच्यावरती डिस्क हॅरो मारायचं आहे आणि डिस्क हॅरो मारून ते आपल्याला जमिनी ॲड करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जमिनी ॲड करायचं म्हटल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं खोलवर गेलं पाहिजे म्हणजे ते लवकर कुजेल. जर त्या पिकाची कापणी जर उशिरा झाली तर मग मात्र ते कुजण्यासाठी खूप अवघड जातं किंवा ते लवकर कुजत नाही. म्हणून वेळेवर गाडणं हे खूप गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण आंतरपीक म्हणून घेतो, आता आपल्याला माहिती आहे की बरेचसे शेतकरी बांधव हे जे आपल्याला 100 ते 105-120 टनापर्यंत एकरी ऊसाचं उत्पादन घेतात, ते शेतकरी बांधवसुद्धा अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये दोन ओळीमध्ये ऊसाच्या हे ताग असेल, धेंचा असेल याची लागवड करतात आणि ते 40 ते 45-60 दिवसापर्यंत ते फुलारेत यायच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते गाडून घेतात. फक्त पर्याय एकच ठेवायचा असतो, जे काही आपण पीक लावणार आहे किंवा जे काही पीक मुख्य पीक आहे त्या मुख्य पिकाबरोबर हे जे आपण आंतरपीक घेतो त्यांनी त्याच्याबरोबर स्पर्धा केली नाही पाहिजे. पाण्यासाठी नाही किंवा खतांसाठी स्पर्धा केली नाही पाहिजे. म्हणजे ते पीक जे आहे मुख्य पीक, हे मुख्य पीकही जोमानं वाढलं पाहिजे आणि हे जे काही आंतरपीक म्हणून आपण जे काही हिरवळीचं पीक घेत आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं येऊन हे तिथं जर गाडलं गेलं तर निश्चितपणानं खूप चांगला फायदा होतो. म्हणजे त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढते, त्या ठिकाणी जलधारण शक्ती वाढते, त्याचप्रमाणे जे काही आपण अन्नद्रव्य दिलेले आहेत त्या पिकाला ते सुद्धा वाढण्यामध्ये खूप मोठी मदत होत असते.
1: जमिनीत हिरवळीचं खत टाकल्यानं साधारणतः जमिनीतील कोणकोणते गुणधर्म सुधारतात किंवा त्याचे काय जमिनीवरती परिणाम होत असतात?
0: मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की त्याचे जे काही गुणधर्म आहेत हे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. मग आता भौतिक गुणधर्म म्हटलं की त्याच्यामध्ये जलधारण शक्ती आली, त्याची जी काही घनता आली किंवा त्याचं जो काही पाण्याचा निचरा व्हायचा असतो. आता आपल्याला माहिती आहे की मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या ज्या काही जमिनी आहेत ह्या पाणथळ होत चाललेल्या आहेत किंबहुना त्या ठिकाणी पाणी साठून राहतं, तर मग ह्या जमिनीमधून पाण्याचा निचरा जरी चांगला व्हायचा असेल तर तिथंसुद्धा आपण जर हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर निश्चित त्या ठिकाणी भुसभुशीतपणा येतो. हे सगळे झाले भौतिक गुणधर्म. त्यानंतर रासायनिक गुणधर्म म्हणजे काय की त्या जमिनी क्षारयुक्त होत चाललेल्या आहेत. ज्या ठिकाणी क्षारयुक्त किंवा चोपन जमिनी होत चाललेल्या आहेत त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य त्या पिकाला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून मग ती पिकांना अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे मिळावे किंवा ती जमीन भुसभुशीत व्हावी म्हणून जे काही रासायनिक क्रिया त्या ठिकाणी घडत असती ती रासायनिक क्रिया घडण्यासाठी सुद्धा जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंची संख्या जर वाढली तर निश्चितपणानं ते जे काही दिलेले रासायनिक क्रिया ज्या आहे त्या जोरात होतात. आणि तिसरा म्हणजे जैविक गुणधर्म, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारतात. म्हणजे जीवाणूंची संख्या वाढणे, मग वेगवेगळ्या प्रकारची जीवाणू असतात आपल्या जमिनीमध्ये सुद्धा मूलभूत जीवाणू आहेत. मग जीवाणू मूलभूत आहे तर मग त्या जीवाणूंचं खाद्य काय, तर हे जे काही हिरवळीचं पीक आपण त्या जमिनीमध्ये गाडणार आहो तेच त्या जीवाणूंचं खाद्य आहे. मग त्या जीवाणूंना जर चांगलं खाद्य मिळालं तर त्याची संख्या वाढत जाती आणि ती संख्या वाढल्यामुळे निश्चितपणानं त्या जमिनीचं जो काही पोत आहे, ज्या जमिनीची भुसभुशीतपणा आहे, हे सगळे गुणधर्म वाढत असतात आणि निश्चितपणानं पिकाच्या उत्पादनासाठी जे मुख्य पीक आहे त्या पिकाच्या उत्पादनामध्ये निश्चितपणानं 10 ते 20% 25% सुद्धा रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत, तर चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: डॉक्टर साहेब, आपण हिरवळीच्या पिकांच्या महत्त्वांविषयी बोलत आहोत, तर

0: काही यामध्ये काही प्रकार पडत असतील किंवा वेगवेगळ्या जाती त्यामध्ये उपलब्ध असतील, तर त्या दृष्टीने आपण काय सांगूयात?
1: निश्चितपणानं जे काही प्रकार पिकांचा प्रकार आहे याच्यामध्ये पिकांचा प्रकार असा आहे की मी आधी सांगितल्याप्रमाणे की आपण सलग जमिनीमध्ये ही टाकू शकतो, जे ताग आहे, त्यांच्या आहे, चवळी आहे, मूग आहे, उडीद आहे, मटकी आहे, गवार आहे, बरसीम आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन की काही जे काही ह्या आहेत की आपण बांधावर लावायचे असतात, की बांधावर समजा गिरीपुष्प आहे किंवा सुबाबूळ आहे, शिवरी आहे, अशा प्रकारचे जे काही ज्याचा पाला किंवा कोवळ्या काड्या काढून आपण जमिनीमध्ये टाकू शकतो. आता कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा बांधावरती जर समजा 2 ते 2.5 फुटापर्यंत जर समजा आपण जी काही सुबाबूळ लावली आणि ती जर 2-2.5 फुटापर्यंत जर कापत राहिलो आणि त्याचा जर पाला पाचोळा आपण जमिनीत टाकत राहिलो तर निश्चितपणानं खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतात. म्हणजे ओलावा धरून ठेवण्यासाठी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी ही जी काही पिकं आहेत ही खूप महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिकांमध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण भरपूर आहे की आपल्याला जो रासायनिक खतावरचा जो काही खर्च आहे तो आपण निश्चितपणानं ह्या माध्यमातून कमी करू शकतो. आणि जे काही आपण सेंद्रिय पदार्थ त्याच्या जमिनीमध्ये टाकतो त्याच्यामुळे जे काही गुणधर्म सुधारणार आहे ते तर वेगळंच आहे, म्हणजे शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होऊ शकतो.
0: नक्कीच डॉक्टर साहेब, आता जाता जाता जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचं शेतकरी बंधूंनी कसं नियोजन करावं किंवा याचं महत्त्व त्यांनी कसं ओळखावं याविषयी आपण शेवटी काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगेल की आपल्याला माहीत आहे की आपल्या जमिनी ह्या सातत्यानं खराब होत चाललेल्या आहेत. जिथं जिथं खूप पाटपाणी असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती क्षारयुक्त पाण्याचा वापर होतो त्या जमिनी खराब होत चाललेल्या. मग आपल्या जमिनीची जर सुपीकता वाढवायची असेल, आपल्याला जर आरोग्य त्या जमिनीचं सुधारायचं असेल आणि पिकाचं आपल्याला उत्पादन जर निश्चितच चांगलं घ्यायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला एक विचार करावा लागेल की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवावं लागेल. आणि सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला जे काही मुख्य पीक आहे त्या मुख्य पिकाच्या अगोदर आपल्याला ही जी काही हिरवळीची पिकं आहेत ही हिरवळीची पिकं घेणं गरजेचं आहे. मग हिरवळीचं पीक जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नियोजन करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला शेतकरी सांगतात की हिरवळीचं पीक घेतलं की आमचं एक सीझन वाया जातो किंवा एक हंगाम वाया जातो. परंतु मित्रांनो जर विचार केला आपण तर एक हंगाम जरी वाया जात असेल परंतु आपली जमिनीची सुपीकता किती वाढते. म्हणजे समजा आपण विचार केला की आपलं शरीर आहे, आपण जर सुदृढ राहिलो तर आपण किती पैसे कमवू शकू, किंवा आपण जर आपल्याला नेहमीच काहीतरी आजार जडलेला असेल तर मग आपण किती पैसा कमवू शकू किंवा आपण किती काम करू शकू. तसाच प्रकार हा जमिनीच्या संदर्भामध्ये आहे. तेव्हा जरी एखादं हंगाम जरी वाया जात असेल परंतु 2-3 हंगामापर्यंत आपल्याला निश्चितपणानं त्या जमिनीचा किंवा त्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा जे काही आपण हिरवळीचं खत त्या जमिनीमध्ये गाडलेलं आहे त्याचा उपयोग आपल्याला 2-3 पिकांसाठी पुढचा उपयोग होणार आहे. आणि निश्चितपणानं जे काही उत्पादन आपल्याला माहिती आहे की हे मुख्यतः द्विदल प्रकारचे पिकं आहेत आणि याच्यामधून नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती जमिनीमध्ये स्थिरीकरण होत असतं. मग जमिनीमध्ये जर नत्राचं स्थिरीकरण झालं तर निश्चितपणानं आपला जो काही युरिया आपण टाकणार आहे किंवा रासायनिक खतं टाकणार आहे त्याच्यावरती सुद्धा खर्च आपला वाचणार आहे. हाही एक प्रकारचा विचार केला पाहिजे. जमीन भुसभुशीत होणार, जलधारण शक्ती वाढणार, म्हणजे मी मागा सांगितल्याप्रमाणे आपल्या जमिनीचे सगळे गुणधर्म वाढणार आहेत. जर सगळ्या एकत्रित जर विचार केला तर निश्चितपणानं हे जे काही हिरवळीचे पिकं आहे हे हिरवळीच्या पिकांमुळे उत्पादनामध्ये निश्चित वाढ होईल आणि जमीन आपल्याला जी पुढच्या पिढ्यांना द्यायची आहे, कारण आपल्या पिढीपुरतं हे मर्यादित ठेवणं उपयोगाचं नाही आहे. आपल्याला ज्यावेळेस पुढच्या पिढ्यांसाठी ही जमीन आपल्याला हस्तांतरित करायची आहे जशीच्या तशी ती जर आपल्याला हस्तांतरित करायची असेल तर निश्चितप्रमाणे आपल्याला ह्या गुणधर्मांची त्यामध्ये जमिनीचं आरोग्य जमिनीची सुपीकता आपल्याला टिकून ठेवावं लागेल. तेव्हा निश्चितपणानं आपण शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की आपण फेरपालटीमध्ये पीक फेरपालट ज्यावेळेस करत असतो त्यावेळेला निश्चितपणानं ह्या जे काही हिरवळीचे पिकं आहेत जे आपण सहजपणे 45 ते 60 दिवसामध्ये काढू शकतो ह्या पिकांचा निश्चित आपण उपयोग करावा आणि निश्चितपणानं आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि आपली जमिनीची सुपीकताही टिकून राहील. धन्यवाद.
0: नक्कीच शेतकरी बंधूंनो, आपल्याला हिरवळीच्या पिकांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांचा नंबर मी आपल्याला सांगतोय, 75-88-00-58-90 या संपर्क क्रमांकावरती आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या विचारू शकता. डॉक्टर साहेब, आपण आकाशवाणीसाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही

शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण हिरवळीच्या खतांचं महत्त्व याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.

0: आज ही मिट्टी की जांच कराएं, राज्य सरकार के कृषि अधिकारी से संपर्क करें और मुफ्त में सॉइल हेल्थ कार्ड पाएं। कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, नैसर्गिक शेती ही एक महत्त्वाची शेती पद्धती आहे जिचा उपयोग पारंपरिक पद्धतीमध्ये आपण करत होतो, पण काळाच्या ओघात ही नैसर्गिक शेतीची पद्धत कुठंतरी मागं पडत गेली। पण या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातूनही आजही अनेक शेतकरी बांधव आपला शेती व्यवसाय करतात आणि त्याचविषयीचा अनुभव आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत। मुलाखत आहे मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी सीताराम राऊत यांची। मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी, ऐकूयात।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. राऊत साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, विविध प्रकारच्या शेती आजकाल शेतकरी बांधव करतात, मग ती सेंद्रिय शेती असेल, रासायनिक शेती असेल, जैविक शेती असेल, नैसर्गिक शेती असेल. त्यासोबतच शेतीमधल्या पुढच्या प्रकारामध्ये काही मंडळी एकात्मिक शेती करतात, मिश्र शेती करतात. काही शेतकरी बांधव एकात्मिक शेती करत असताना फळबाग असेल, भाजीपाला असेल, भुसारमालाची पिकं असेल, अशा पद्धतीचं व्यवस्थापन ते शेतीमध्ये करत असतात. पण नैसर्गिक शेती ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीची आहे. विषमुक्त अन्न आपल्याला नैसर्गिक शेतीतून मिळतं आणि त्या दृष्टीने साहजिकच आरोग्यही चांगलं राहतं. राऊतसाहेब, सगळ्या सुरुवातीला तुमच्या जमिनीचं स्ट्रक्चर, तुमची जमीन कुठं आहे, आजूबाजूचा काय परिसर आहे आणि नैसर्गिक शेतीकडे तुम्ही कसे वळालात याविषयी सांगा.
1: माझी शेती जी आहे ती निसर्गातच एक खूपच सुंदर ठिकाणी वसलेली आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी हे गाव आहे आणि ह्या गावाला सह्याद्रीच्या डोंगर रांगांची मुठी त्या ठिकाणी आहे. तर माझी शेती नेमकी या डोंगर रांगांच्या मध्ये वसलेली आहे. पूर्वेला डोंगर आहे, पश्चिमेला डोंगर आहे, उत्तरेला डोंगर आहे आणि त्याचा शेतीचा जो दक्षिण भाग आहे तो दक्षिण भाग हा म्हाळुंगी आणि आढळा नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पूर्वी चंबळच्या घाटीमध्ये जशा मातीचे टेकडे होत्या तशा प्रकारची ती टेकडी आहे. शेती ज्यावेळेस मी घेतली तर त्यावेळेला साधारणपणे 25 वर्षापूर्वी त्या ठिकाणी असं पाऊल वाटेने एक टेकडी ओलांडायची, मग दुसरी टेकडी चढायची, परत ओलांडायची, अशा टेकड्या ओलांडत त्या ठिकाणी शेतीवर जावं लागत होतं. ही जी शेती आहे ही शेती घेतल्याच्या नंतर व आता शेती करायची तर पारंपरिक पद्धतीने पेरणी, वखरणी, नांगरणी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं किंवा त्याचं सपाटीकरण करणं हे जे विषय होते तर माझ्या लक्षात आलं की हे फार खर्चिक आहे आणि याच्यातून आपल्याला काय नेमकी साध्य होणार आहे. मग त्याच्यावर थोडासा आमच्या लोकपंचायत संस्था पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत होती. मग पाणलोटामध्ये सगळ्यात महत्त्वाची उपचार पद्धती काय आहे, माथा ते पायथा पाणी अडवताना, मग केवळ पाणीच अडवायचं नाही तर पाण्याबरोबर माती अडवली पाहिजे. मग माती अडवली, पाणी आलं, मग पुढं काय करायचं तर मग त्या ठिकाणी नैसर्गिकपणे पहिल्यांदा ते जर माती आपल्याला टिकून ठेवायची असेल, कारण माझी शेती ही डोंगर उतारावर आहे, तीव्र स्वरूपाचा उतार त्या ठिकाणी आहे, डोंगर

0: तिथून वेगवेगळे पाण्याचे प्रवाह येतात. आणि मग एक वेळेला असं झालं की मी थोडंसं शेत एक बांध घातला आणि शेत सपाट करण्याचा प्रयत्न केला. जोराचा पाऊस आला. त्या पावसाच्या नंतर जेवढी माती मी साठवलेली होती ती सगळी माती काही क्षणामध्ये पाण्याबरोबर नदीला निघून गेली. हे मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं. मला लक्षात आलं की नाही, ही माती जी आपण अडवतोय तर ही माती आपण टिकून धरली पाहिजे. मग टिकवण्यासाठी काय, तर त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं हा एक उत्तम मार्ग. माथा ते पायथा पाणी, पाण्याचा वेग कमी करणं. आणि पाण्याचा वेग कमी केल्यानंतर त्या ठिकाणी मग त्यासाठीची जे उपचार पद्धती आहेत, मग सलग समतल चर असू द्या, लूज बोर्डर स्ट्रक्चर, दगडी बांध, मातीचे बांध, मग मी हे कुठल्याही शासकीय योजनेचा वगैरे विचार न करता आपण स्वतः ते करायचं. गेले 20 वर्ष त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती शेती विकसित करण्याचं काम हे चालू झालं. मग आता हे विकसित झाल्याच्या नंतर झाडं जळायला वाढायला लागली. पहिला अनुभव असा होता की गवतसुद्धा खुरटं यायचं. आता 20 वर्षानंतर असं पाहतो की माझ्या डोके म्हणजे 7-8 फुटापेक्षा उंचीचे जास्त गवत त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. नैसर्गिकपणे गवताची वाढ झाली. नैसर्गिक पद्धतीने त्या ठिकाणी गवताचं मल्चिंग व्हायला लागलं. आणि ज्या जमिनीमध्ये माती तपासणी केली तर त्या मातीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की चुनखडीचं प्रमाण खूप जास्त होतं. मग चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं पिकं येण्यासाठी काही पिकांना खूपच होतं. तर ह्या सगळ्यासाठी जे नैसर्गिक पद्धतीनेच तिचं सुपीकता वाढवणं जे गरजेचं होतं तर ते अशा मल्चिंगने ते वाढत गेलं. तर अशा प्रकारे एक शेतीची सुरुवात ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
1: अर्थात निसर्गानं जे काय आपल्याला दिलं त्या निसर्गानं दिलेल्या गोष्टींचा वापर करून त्याला आपण आपल्या परीने ताण देण्याऐवजी, त्रास देण्याऐवजी किंवा आपण निसर्गाच्या विरोधात काही गोष्टी करण्याऐवजी निसर्गाला अनुकूल असणाऱ्या गोष्टी करून आपण शेती करायची आहे. त्या पद्धतीची तुम्ही शेती करतायत, पाण्याला थांबवतायत, माती वाहू देत नाहीये, माथा ते पायथा अशा पद्धतीने तुम्ही शेती करताय. मग तुम्ही आता काही फळबागाची लागवड केली आहे का? त्यासोबतच आणखी कोणकोणत्या प्रकारची पिकं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये घेता?
0: मातीचं स्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी एकूण मी बरेच प्रयोग केले. फळबाग लावत असताना अगदी आंब्याचे सुद्धा विविध आंब्याचे रोपं त्या ठिकाणी आणले. पण लक्षात आलं की केशर आंबा त्या ठिकाणी अतिशय उत्तम येतो. म्हणजे माझ्या ठिकाणी जो काही केशर आंबा आहे त्या केशर आंब्याची चव ही कोकणातल्या हापूसच्या आंब्याला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची खूपच गोड आणि अतिशय चांगली चव त्या ठिकाणी मिळाली. त्या ठिकाणी आता सीताफळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले देशी वृक्ष जे आहेत, मग ते अगदी मी आता 150 त्या ठिकाणी वड लावलेले आहेत. लागून फॉरेस्ट असल्या कारणामुळं 150 वड त्या ठिकाणी लावले. तर असे करत असताना जो 1,28,000 देशी वृक्ष आपण त्या ठिकाणी लावले आणि ते आम्ही त्या ठिकाणी जतन करतोय. आता हे 1,28,000 वृक्ष लावत असताना वन विभागाचा उपयोग झाला. सह्याद्री देवराई हा जो परिवार आहे, प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे हे माझे मित्र आहेत. मग आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी आपण सह्याद्री देवराई म्हणू. मग आता त्याला त्या माझ्या शेताला सह्याद्री देवराई देवराई फार्म असंच म्हटलं जातं. आणि नैसर्गिक पद्धतीने ही सगळ्या आपले जे देशी वृक्ष आहेत, वड असो, पिंपळ असो, चिंच असो, लिंब असो, बाबळी असो, बाबळीचे वेगळे प्रकार असो, तर अशा जेवढे आपले देशी वृक्ष आहेत ते देशी वृक्ष त्या ठिकाणी जतन करायचे हा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. आता हे प्राधान्यक्रम जे आहे ते आपण जे पाठ्यपुस्तकात शिकतो जीवो जीवस जीवनम, तर नेमकी तसंच आहे. म्हणजे मला आम्ही ज्यावेळेस आमच्या तिथे काम करणारे मजूर आहेत किंवा मी आमचे कुटुंबीय आहेत किंवा आमचे मित्रपरिवार ज्यावेळेस त्या ठिकाणी येतो तर आता साप पाहिलं की आपण घाबरतो. त्यातल्या त्यात विषारी पाहिलं की जास्त, नाग पाहिलं की अंगावर लगेच काटं उभं राहतो. परंतु आम्हाला याच्या नेमकी उलट आहे. आम्हाला साप दिसला का आनंद होतो, विषारी असला तरी आनंद होतो. आणि पूर्वी असं व्हायचं की साप पाहिलं की चला पटकन काठी आणा त्याला मारा, तर आता नाही, तो कुठं चाललाय, निसर्गात चाललाय ना, मग तो त्याचं व्यवस्थितपणाने जगतोय. तर हे जे जीवनचक्र आहे हे जीवनचक्र बिबट्या 5-5 बिबटे एकाच वेळेला त्या ठिकाणी आहे. मग मी आता नंतर तिथल्या गावातल्या जुन्या लोकांना विचारलं की ह्या परिसराला काय म्हणत होते, म्हणे त्याचं नाव घुबडदारा. आणि म्हटलं का घुबडदारा, म्हणे पूर्वीचे काळी इथं घुबडं फार होते. आम्ही निरीक्षण केलं की घुबडांची खरोखर त्या ठिकाणी संख्या आहे, 2-5 घुबडं दिसायचे, आता शेकडो घुबडं आमच्या त्या शेतामध्ये फिरताना दिसत आहेत. त्याच वेळेला आता साप आहे. तर त्या ठिकाणी मोर 15 वर्षापूर्वी एकही मोर मला दिसत नव्हता. आता मोरांचे कळपच्या कळप त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि तिथं ते राहतात. त्या याच्यामध्ये झाडं वाढली की आले, म्हणजे साप वाढले तर त्याला नियंत्रण करायला मोर आहेत, त्याला नियंत्रण करायला घुबड आहे. हे जे त्यांच्यातलं आहे, मुंगूस आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या आहेत. पशु पक्षी झाडं वृक्ष आणि शेती, तर म्हणून तिला नैसर्गिक शेती किंवा निसर्ग शेती म्हणतो. ती जोपासण्याचा एक आनंद वेगळा आहे.
1: तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या हे खूप छान आहेत.

0: खूप चांगल्या पद्धतीचं तुम्ही नैसर्गिक संवर्धनही करताय, पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो शेवटी तो येतो उत्पन्नाकडं. तर हे उत्पन्न कशा पद्धतीने मिळवता, किती क्षेत्र आहे, किती उत्पन्न मिळतं, किती खर्च होतो याविषयी सांगा.
1: याचा सुरुवातीचा जो जो 12-13 वर्ष जो झालेला खर्च आहे तर त्यातला एकही रुपया परतावा मिळालेला नाही. कारण ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करायचं होतं तर त्यावेळेला पैसे टाकत जाणं हेच त्याच्यातलं काम होतं. परंतु आता म्हणजे आता 12-15 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी पाण्याची शाश्वत व्यवस्था झालेली आहे. कितीही कमी पाऊस पडला म्हणजे संगमनेर तालुक्यात सायखिंडी असं गाव आहे की ज्या गावाला 12 महिने पिण्याचा पाण्याचा टँकर चालू असतो. म्हणजे आपले नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा आश्चर्यचकित होते, असं काय गाव आहे की जिथं 12 महिने पाण्याचा पाण्याचं टँकर होतो. त्याचं भूजल सर्वेचं अनेक वेळेला ऑडिट किंवा तपासणी त्या ठिकाणी झालेली आहे. अशा गावामध्ये माझा आता पिण्याचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा शाश्वत स्रोत ह्या उपचार पद्धतीमुळे झालेला आहे. म्हणजे पाण्यासाठीची एक व्यवस्था ही 10-12 वर्ष काम केल्याच्या नंतर शाश्वत झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे पाण्याची व्यवस्थापन त्यातनं झालं. मग पाणी शाश्वत झाल्याच्या नंतर

0: जल सर्वेचा अनेक वेळेला ऑडिट किंवा तपासणी त्या ठिकाणी झालेली आहे. अशा गावामध्ये माझा आता पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा शाश्वत स्रोत या उपचार पद्धतीमुळे झालेला आहे. म्हणजे पाण्यासाठीची एक व्यवस्था ही 10-12 वर्ष काम केल्याच्या नंतर शाश्वत झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे पाण्याची व्यवस्थापन त्यातनं झालं. मग पाणी शाश्वत झाल्याच्या नंतर आता शेतीचे नियोजन सुरू झालेलं आहे. मग शेतीचे नियोजन करत असताना एक गोष्ट नक्की ठरली की आपल्याला रासायनिक खतांचा काय वापर करायचा नाही. मल्चिंग असेल, आपलं गाईगुरांचं शेणखत असेल, सेंद्रिय खत असेल, याच गोष्टींचा वापर करायचा. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्यामुळं एक प्रकारे शेतीला जे काही भांडवल टाकावं लागतं ते भांडवलात टाकण्याचं प्रमाणसुद्धा कमी. इतर शेतकऱ्याला 2 एकर समजा त्या ठिकाणी टोमॅटो घ्यायचा असेल तर त्याला 2 एकरला जे काही तो सगळं करतो रासायनिक शेतीमध्ये त्याला जो काही खर्चत असेल ते 2 एकर टोमॅटो त्या ठिकाणी मला करत असताना मात्र कमी खर्च येतो, रासायनिक खत टाकावं लागत नाही. मग रोग नियंत्रण, तर रोग नियंत्रणामध्ये ह्या सगळ्या झाडाझुडपांच्यामुळं निसर्गामध्ये एक थोडी काही साखळी आहे. काही एखाद्या रोगाले होतं, एखादा रोग जर नियंत्रित नाही झाला तर त्याला त्या ठिकाणी आपलं सेंद्रिय याच्यातनं काय फवारणी करता येईल याचा केला जातो. त्याच्यामुळं प्रयत्न असा असतो की जी आपण शेती करू त्याच्यामध्ये ती कमी खर्चातली आणि परवडणारी शेती. कारण आज काय आलं की भांडवली शेती झालेली आहे आणि भांडवली शेती परवडतेच का तर त्याच्याबद्दल साशंकता आहे. एखाद्याला परवडेल, एखाद्याला अजिबात परवडणार नाही, ती मार्केटवर अवलंबून आहे. पण भांडवलच जर कमी लागलं तर मिळणारं उत्पन्न निव्वळ उत्पन्न राहील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी सुरू आहे. आत्ताच्या घडीला मग त्या ठिकाणी टोमॅटो असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तर हे सगळे पिकं सध्याच्या घडीला हे आंतरपिकं म्हणून सुद्धा घेतली जात आहेत. म्हणजे थोडंफार आंब्याचं उत्पन्न मिळतं आहे, सीताफळाचं उत्पन्न मिळतं आहे, त्याचबरोबर कांदा असेल, टोमॅटो असेल, हे नगदी पिकं जी आहेत ते पण घेतले जातात आणि बाजारभावाप्रमाणे मिळणारं उत्पन्न आता बऱ्यापैकी, म्हणजे आता ती आत्ताची सुरुवात तिची नफ्याकडं सुरू झालेली आहे. आजपर्यंत ती नफ्याकडं नव्हती, आता नफ्याकडं निश्चितपणे वाटचाल सुरू झालेली आहे. वार्षिक आता साधारणपणे शेती जी माझी आहे ती 14.5 एकर आहे त्या याच्यामध्ये. आणि 14.5 एकरमध्ये मागच्या वर्षाचा जर विचार केला तर साधारणपणे नेट खर्च वजा जातं किंवा याच्यातलं आहे तर 7.5 लाख रुपये मला मागच्या सगळ्या याच्यातनं शिल्लक मागच्या वर्षभरातले राहिलेले आणि त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे.
1: आध्यात्मिक तुमची विचाराची ठेवण आहे. 10-12 वर्षाच्या एका तपानंतर तुमच्या शेतीचं उत्पन्न सुरू झालेलं आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती करताय, निसर्गाचा आनंद घेत शेती करताय आणि आता तुम्हाला गेल्या वर्षी 7-7.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9860-46-61-61. राऊसाहेब, आपण ही जी मुलाखत दिली सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद, सर्वांचे आभार. आकाशवाणी अहमदनगरचे मनपूर्वक आभार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण नैसर्गिक शेती याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी सीताराम राऊत यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी आजच्या पुरता आपल्या इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही.

0: असं की योजना आहे तर जोडीला
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
2: ऐक
3: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
2: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
4: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
5: थांब बुद्धू.
4: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
5: तुला कळलं ना, रिलॅक्स.
4: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
6: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
7: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
8: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
7: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
8: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
7: फोन 78-23-82-48-37. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
7: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
9: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
10: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग, तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
9: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
11: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या 1st, 3rd, and 5th शनिवारी सकाळी 8:40
12: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
13: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
14: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2,125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं LPG

0: सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे, असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल, असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत, असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे.

0: नशिली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं क्षमता विकास उपचार पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळं इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. या प्रसारणात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नारी विश्व. श्रोते हो, नारी विश्व कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली बडवे यांनी घेतलेली मुलाखत.
2: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपण नेहमी असं म्हणतो की महिला या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत. पुरुषांच्या बरोबरीनं त्या सगळ्या क्षेत्रात पुढे येत आहेत आणि हे सिद्धसुद्धा करून दाखवत आहेत. आज कुठलंही असं क्षेत्र नाही आहे की ज्यात स्त्रीचा सहभाग नाही आहे. अशीच आजची आपली मैत्रीण जी आहे ती ऑलराऊंडर आहे असं म्हणूयात. विविध क्षेत्रात तिनं प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपल्या या मैत्रिणीची नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी निवड झाली आहे. या आपल्या मैत्रिणीचं नाव आहे भारती अनिल शेवते. मी ऑलराऊंडर असं का म्हणाले ते आमच्या गप्पांमधनं तुम्हाला समजेलच. तेव्हा भारतीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: सगळ्यात पहिल्यांदा मानद वन्यजीव रक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन.
3: धन्यवाद.
2: कारण की अहिल्यानगर जिल्ह्याच्या या पदावरती नियुक्त झालेल्या तुम्ही मला असं वाटतं पहिल्या स्त्री आहात.
3: आणि पहिलीच म्हणजे गव्हर्नमेंटनेच पहिल्यांदा हे पद सुरू केलंय 2026 साठी. आणि अहिल्यानगरची पहिली मानद वन्यजीव रक्षक महिला म्हणून माझी निवड झाली आहे.
2: खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्याकरता आहे आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याकरता सुद्धा ही एक खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही आनंदाची बातमी कळाली त्यावेळेस नेमक्या तुमच्या भावना काय होत्या किंवा तुम्हाला

0: असं वाटलं.
1: खर तर असं काही म्हणजे डोक्यात नव्हतं, पण एक जाहिरात आली आणि मग तो मेल वगैरे केला, आम्ही फॉर्म भरला, मध्ये खूप दिवस गेले, म्हणजे अगदी 7-8 महिने गेले, पण गव्हर्नमेंटकडनं काहीच आम्हाला आलं नाही. आणि एक दिवस अचानक ऑफिसमधून फोन आला की मॅडम असं असं गव्हर्नमेंटचा GR आलाय, राज्यपालांकडनं तुमची निवड झाली आहे, आणि मला त्यांनी ते व्हॉट्सअपला टाकलं. खूप खूप छान वाटलं खरं ना,
0: म्हणजे त्यावेळेसच्या ज्या काही भावना असतील त्या शब्दात सांगता येणार नाहीत,
1: नाही सांगता येणार
0: खरंच आहे. आणि एक प्रकारचे आनंद अश्रू सुद्धा अशा नाही का. आता ही जी तुमची निवड झालेली आहे मानद वन्यजीव रक्षक पदी, तर महाराष्ट्र शासनानं ही निवड तुमची कशी केली, म्हणजे त्याकरता काही निकष वगैरे लावले होते का?
1: त्यांनी पोर्टफोलिओ मागितला की तुम्ही आतापर्यंत प्राण्यांसाठी काय काय केलंय.
0: अच्छा,
1: मग मी जे काही रस्त्यांवरचे आपले जे कुत्रे आहेत, भटकी कुत्री, त्यांच्यासाठीचा आतापर्यंतचा एक 15-16 वर्षापासूनचा जो माझा प्रवास होता, मी खूप व्हिडिओ वगैरे करत नाही, फोटो काढत नाही, पण असं कोणी काढले ते होते माझ्याजवळ, मी तेवढे त्यांना टाकले. किंवा मी आता जे घोड्यांसाठी चा जो अभ्यास आहे, स्नेक रेस्क्यू आहे, मी 8 वर्षापासून सापांबरोबरचे पण त्यांना काही फोटो वगैरे व्हिडिओ जेवढे होते तेवढे त्यांना टाकले. मला का या क्षेत्रामध्ये यायचंय मी ते पण त्यांना ते सगळं सांगितलं. मग जरा 1-2 इंटरव्ह्यू मध्ये पण 21 जणी होत्या, त्या 21 जणींच्या लिस्टमध्ये माझं गव्हर्नमेंटकडून सिलेक्शन झालं, राज्यपालांकडून GR आला. आणि खूप छान वाटलं की ह्या वयामध्ये आपण GR आपलं नाव येत आहे, तर ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती.
0: अगदी खरं आहे. आता तुम्ही सांगितलं 21 जणी होत्या, म्हणजे महिलांचा यामधला सहभाग तसा वाढतोय.
1: हो, सगळ्या यंग मुली होत्या.
0: अच्छा,
1: तरुण मुली होत्या सगळ्या. 21 म्हणजे नाशिक विभागासाठी पूर्ण हे होतं. आणि अहिल्यानगर आपलं तसं क्षेत्र खूप छोटं आहे, अभयारण्य आपण म्हणूया, फॉरेस्टचं, त्याच्यामुळे इथे एक जेंट्स आणि एक लेडीज असं त्यांचं सिलेक्शन आहे.
0: बर, आता ही जी काही या पदी तुमची निवड झालेली आहे, तर मग तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय असतं? बरं,
1: कामाचं स्वरूप असं असतं की काही तस्करी चालतात, कासव असतील किंवा पोपट असतील, असे काही प्राणी आहेत त्यांच्या बाबतीत तस्करी होते.
0: ते कसं काय लक्षात येतं?
1: ते आम्हाला कोणीतरी कॉल करतं, सांगतं की इथे असं असं आहे, इथे इंडियन भारतीय आपले कासव आहेत. मग आम्ही तिथे जाऊन ते जातो आणि तस्करी रोखतो, किंवा ते आम्ही जमा करतो. त्या लोकांना आम्ही सांगतो की म्हणजे त्यांना जे काय असेल त्या पद्धतीने त्यांना ती शिक्षा दिली जाते.
0: अच्छा, म्हणजे तुमची टीम असते?
1: हो, म्हणजे मी आहे, पण मग मी जर त्यांना सांगितलं तर फॉरेस्टची गाडी, त्यांचा एक व्यक्ती आणि 2 लेडीज कॉन्स्टेबल पण आम्हाला मिळतात.
0: अच्छा.
1: किंवा मग आता बिबटे निघाले, कोणाचा कॉल आला तर त्या ठिकाणी जाऊन पिंजरा लावणे, तिथे कॅमेरा लावणे, ऑब्झर्वेशन ठेवणे, त्यांची जर फक्त आई नसेल आणि पिल्लच सापडले तर त्या पिल्लांना आणून त्यांची सुश्रुषा करणे, त्यांना कॅट मिल्क पाजणे, मग नंतर त्यांना जेवण वगैरे देणं, ह्या गोष्टी सगळ्या आनंदाने केल्या जातात.
0: अच्छा, म्हणजे खरंच त्याच्यामध्ये आवड जर असेल तर या गोष्टी सगळ्या होतात, नाही का? आणि आवड कशी निर्माण झाली पण मग?
1: नाही, मला पहिल्यापासूनच प्राणी म्हटलं की मी खूप अगदी म्हणजे त्यांच्याशी मी बोलते. ॲनिमल कम्युनिकेटर्सचा मी एक क्लास केलाय, कोर्स केलाय, तर प्राण्यांशी संवाद होतो, म्हणजे त्यांची एनर्जी आणि आपली एनर्जी कनेक्ट केली जाते, आपण ती कनेक्ट करतो. त्यासाठी काही मेडिटेशन असतात, ग्राउंडिंग वगैरे असतं, सकाळी रोज अर्धा तास ग्राउंडिंग करावं लागतं. आणि मग तसं त्यांच्याशी जोडल्या गेलो ना आपण की त्यांच्या भावना कळायला लागतात आपल्याला. आणि मुळातच आहे मला पहिल्यापासून प्राण्यांचं, आणि मी जिथे जाते तर नकळत प्राणी माझ्या जवळ येतात, मग ते बॉन्डिंग होतं.
0: बर, तुमच्याकडे असं कोणाला काही आवड वगैरे होती का तशी?
1: नाही, माझ्या मिस्टरांना होती.
0: बर,
1: मग ते पुढे होत गेलं, ते मग खूप प्राण्यांमध्ये राहायची सवय झाली.
0: मग वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाकडे वळण्यामागची प्रेरणा काय होती, किंवा ही आवड कशी निर्माण झाली, आणि हे सुद्धा तुम्ही वयाच्या 45 नंतरच केलं का?
1: हो, जसं म्हणजे मी थोडी रिलॅक्स झाले कामातून, आपला मुलगा मोठा झाला, मग आणि काहीतरी एक आपलं चांगलं काम करत, आणि ही सवय की मला ना धाडसी काम करायला खूप आवडतात, नॉर्मल ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. मग पहिल्यांदा स्नेक रेस्क्युअर झाले, मग मुलगा म्हटला की तू नुसते व्हिडिओ बघून साप पकडू नकोस, ती रिस्क आहे. त्याने मला स्वतः ऍडमिशन घेऊन दिली कर्नाटकमध्ये, येळूरला गेले मी, बेळगाव जवळ.
0: त्याचं सुद्धा प्रशिक्षण?
1: हो, मी तिथे प्रशिक्षण घेतलं 1 महिन्याचं, निर्जरा चिट्टी म्हणून आहेत, खूप प्रसिद्ध आहेत त्या, त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर मी साप स्नेक रेस्क्यू हे करायला लागले, मी असं अचानक लगेच नाही हात घातला त्या ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग मुलगा हॉर्स रायडिंगला जायचा लॉकडाऊन मध्ये, मग मी सहज गेले एक दोन वेळा त्याच्याबरोबर.

0: असं वाटलं की चला आपण पण एकदा बघू तरी असं डोक्यात काही नव्हतं. पण आठव्या दिवशी असं झालं की मी दोन्ही हात सोडून घोडा पळवत होते.
1: पण मग त्याचं नाही प्रशिक्षण काही घेतलं?
0: घेतलं ना, प्रशिक्षणच घ्यायला गेले.
1: अच्छा.
0: आणि तिथल्या सरांना त्यांना वाटलं की येतील मॅडम, वेट आहे मॅडमचं बऱ्यापैकी, मॅडम पाय नॉर्मल आपला घोडा चालवतील आणि बस. पण मी अगदी पूर्ण व्यवस्थित सगळं हँडल केलं, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि मी दोन्ही हात सोडून घोडा जेव्हा पळवला तेव्हा त्या सरांना म्हणजे माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स आणला की 2 महिन्याच्या प्रॅक्टिसवर ते मला रेस कोर्सला घेऊन गेले.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर मग माझी ती सुरुवात झाली, जर्नी सुरू झाली रेस कोर्सची. आणि मग त्यात पण जापलूप रेस कोर्सला मी टॉप 10 मध्ये जम्पिंग मध्ये मी मेडल आणले. पण म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की वेट असल्यामुळे ही कसं करणार जम्प, भीती वाटत होती. सरांना कॉन्फिडन्स होता पण असं वाटायचं की त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं असं. आपल्याला एक कोणीतरी माझ्यापेक्षा ते खूप लहान आहेत पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी ते करून दाखवलं.
1: कुणीतरी आपल्याला पुश करणारं लागतं, त्याशिवाय या गोष्टी
0: नाही होत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला ह्या सर्व गोष्टींसाठी पुश केलं ते माझ्या मुलाने केलं.
1: अच्छा.
0: आई तू कर, किचन मध्ये नाही बसायचं आता, बस मी ढोल पथकात आहे. तर मीच 50+ एकटीच होती मी ढोल पथकात.
1: बर.
0: मी ढोल पथकात म्हणजे पूर्ण त्या ह्याच्यामध्ये मी महाकालवर नृत्य केलं, महाकालचा पूर्ण अर्धनारी नटेश्वरचं इथे केलं मी
1: नगरला.
0: आणि त्याच्यानंतर मी याला लक्ष्मी रोडला पण महाकाल केला
1: पुण्याला.
0: तिथे मात्र पुण्यातल्या लोकांनी माझं भरभरून कौतुक केलं.
1: खरंच म्हणजे हे सगळं ऐकून आहे ना इतकं छान वाटतंय ना की आपली अशी ही मैत्रीण आहे, ऑलराऊंडर आहे म्हणूयात आपण, बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे हे. आणि आता तुम्ही जे सांगितलं की अर्धनारी नटेश्वर, पण मग तुम्ही काय नृत्याचं प्रशिक्षण त्याचंही काही घेतलेलं आहे?
0: प्रशिक्षण मी डान्स म्हणजे क्लास करते, जाते मी
1: नगरमध्ये.
0: कथ्थक भरतनाट्यम नाही पण मी सेमी क्लासिकल शिकले, मला आवडतं, छान वाटतं. आणि तेही माझ्यापेक्षा लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांना मी ह्या वयामध्ये असं करते तर त्यांनाही छान वाटतं की नाही
1: मॅडम
0: तुम्ही परफेक्ट करतात.
1: बरोबर आहे. तर खरंच आहे मैत्रिणीनो, भारती ताई या ऑलराऊंडर आहेत असं मी सुरुवातीला म्हणाले, तर त्याचं कारण हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही मैत्रीण सर्पमित्र आहे, बॉलिवूड डान्स परफॉर्मर आहे, ढोल पथकात ती सहभाग घेते, क्लासिकल सिंगरही आहे. हो ना, बरोबर आहे ना.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर क्लासिकल डान्स, सेमी क्लासिकल डान्स त्यामध्ये सुद्धा पारंगत आहे, ट्रेकर आहे. कुठे कुठे ट्रेक करून आलात तुम्ही?
0: ट्रेक हरिहरगड झालाय, हरिश्चंद्रगड झालाय, कळसुबाई झाले, वासोटा केला, पहिलाच माझा वासोटा ट्रेक होता. परत राजगड टू तोरणा हा रेंज ट्रेक होता 13 तासाचा.
1: बर.
0: तो पण मी कम्प्लीट केलाय.
1: म्हणजे मैत्रिणींनो आपल्याला असं सांगावं लागेल की तुम्हाला जर आवड असेल तर कुठल्याही गोष्टीला वयाचं बंधन हे नसतं, कुठल्याही वयामध्ये तुम्ही तुमची आवड जोपासू शकता. तर अशीच ही आपली मैत्रीण, नुसतीच या गोष्टींची तिला आवड नाही आहे तर या गोष्टींसाठी ती वेळसुद्धा काढते. हॉर्स रायडिंगमध्ये सुद्धा तिला आवड आहे आणि नुसतीच आवड नाहीये तर तिच्याकडे घोडा देखील आहे.
0: हो, स्वतःचा घोडा आहे माझा.
1: आणि मगाशीच बोलता बोलता आपल्या या मैत्रिणींनी सांगितलं की जॅपलूप हॉर्स जम्पिंग स्पर्धेत तिला पदक मिळालेलं आहे. तर खरंच खूप असं म्हणजे अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की स्नेक रेस्क्यू तुम्ही करता, तुमचा सहभाग असतो.
0: हो.
1: तर हे कार्य करत असताना काही लक्षात राहिलेला एखादा प्रसंग, काही काय जीवावर काही असं बेतलेलं असं काही?
0: नाही, जीवावर वगैरे कधीच नाही बेतलं. या 8 वर्षात तरी कधी तसा अनुभव नाही आला.
1: बरं.
0: कारण की अगदी आपण म्हणतो ना की प्राण्यांना पण आपले व्हायब्रेशन कळतात. तुम्ही जर प्रेमाने आणि त्यांना आपण वाचवतो आहे ही भावना त्यांना आपली कळते.
1: बरं.
0: 100% कळते. तर आणि आपण आई असतो एक फिमेलचा, तर आतापर्यंत तरी असं उदाहरण मी बघितलं नाहीये की एखादा विषारी साप चावून रेस्क्युअर महिला डेथ झाली आहे.
1: बरं.
0: आजपर्यंत तरी म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नाहीये. तर मी एक असं त्याच्यात नाही करते की त्यांना आपले व्हायब्रेशन कळतात. कारण स्त्रीचा जो हात असतो तो पकडताना ती ज्या त्याला वाचवायचंय किंवा त्याला ती एक त्यांना भावना कळते, व्हायब्रेशन कळतात. आणि थोडं आपण काळजीपूर्वक जर हे काम केलं, कारण की त्यांना बाहेर आपण कॅच केल्यानंतर काही लोक त्याला खेळवत बसतात, व्हिडिओ करत बसतात, मग त्यामुळे ते चिडतात आणि मग ते स्वतःच्या संरक्षणासाठी अटॅक करतात.
1: बरोबर. त्यात ते जीव स्वतःच्या संरक्षणासाठी
0: करणारच अटॅक. आणि त्याला नसतं माहित ना की आपण चावल्यानंतर

0: मरणार आहे.
1: बरोबर आहे.
0: तो फक्त स्वतःच्या
1: बचाव स्वरूप
0: तो करतो.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे तेवढी काळजी घ्यावी लागते.
1: बरोबर आहे. आता तुम्ही आता हे सगळं सांगितलं स्नेक रेस्क्यूच्या बद्दलचं, तर सापाच्या बऱ्याच जाती पण असतात.
0: हो, सापांच्या भरपूर जाती आहेत, पण त्या चारच विषारी साप आहेत.
1: हो, पण तुम्ही ज्या वेळेस रेस्क्यू करायला जाता तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं का, म्हणजे
0: हो जर
1: हा कुठला साप आहे?
0: 100%
1: हा नाग आहे.
0: नाग आहे. जर नाग असेल तर तो फुसकाऱ्या मारतो, मग त्याचा तो आवाज येतो, त्याच्यावर लक्षात येतं की तो नाग आहे. आणि स्पेशली इंडियन आपण त्याला स्पेक्टॅकल कोबरा म्हणतो, तर तो लगेच लक्षात येतो. त्याच्या स्पेक्स असतात त्याच्या बॅकला, तो फण काढतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे आणि बाकीचे साप पण त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे रंग पण असतात वेगवेगळे, त्यामुळे ते लक्षात
1: येतात.
0: घोणस असेल तर ती शिट्टीसारखा आवाज काढते. फुरसे असेल तर त्याची शेपटीला खवले असतात, तो एस आकारात असतो. तो घासतो एकमेकांना, त्यामुळे त्या खवल्यांचा आवाज घुंगरांसारखा येतो. कॉमन क्रेट जो आहे त्याचा मात्र आवाज वगैरे
1: काही येत नाही,
0: पण तो काळा असतो, बारीक असतो, लांब असतो. म्हणजे सापांच्या चारच जाती विषारी आहेत भारतात. स्पेशली महाराष्ट्रात तरी चारच जाती आहेत की ज्या लगेच लक्षात येतात की हे विषारी साप आहेत.
1: अच्छा.
0: बाकी बिनविषारी साप आहेत,
1: पण मग त्यांनी जर बाईट केलं तर त्याचा काही
0: त्याच्याने काही होत नाही. त्याच्याने एखादं दोन दिवस ताप येऊ शकतो, रॅट किलर चावली तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यांच्या दातामध्ये मुंगूस घूस वगैरे किंवा यांचं जे मास असतं, तर ते आपल्याला थोडं इन्फेक्ट इफेक्ट होतो त्याचा आपल्या बॉडीवर, बाकी मरत नाही माणूस.
1: अच्छा, ओके. तुम्ही आता सापाला पकडता तुम्ही, तर मग सापाला पकडत असताना त्याचं पण काहीतरी ट्रिक असेल ना, कशी पकडायची काय?
0: हो, सापाला पकडताना त्याला तो जो बसलेला असतो,
1: हा
0: बसलेल्या अवस्थेत सापाला कधीच हात लावायचा नसतो, कारण की तो अटॅकच्या मूड मध्ये असतो.
1: बर.
0: तो पटकन अटॅक करू शकतो, पण जेव्हा तो त्याला आपण थोडस डिवसल्यानंतर तो चालतो, तो ज्यावेळी सरपटायला लागतो थोडक्यात, तर सरपटत असताना मग आपण शेपटीच्या भागाच्या थोडस पुढच्या बाजूपासून त्याच्या अंगावरनं थोडा हात फिरवून त्याची हळू शेपटी उचलली, तर आपण त्याला उंच उचलू शकतो.
1: अच्छा, शेपटीच्या बाजूने
0: शेपटीच्या बाजूने उचलायचं. त्यामुळे काय होतं की त्याचा मन का तो वरती पटकन येऊ शकत नाही, येतो पण त्याच्या वेटच्या याच्याने हिशोबाने. आणि त्या पद्धतीने आपण त्याला डायरेक्ट पिशवीत बॅगेमध्ये पॅक करू शकतो. काही लोक बरणी वापरतात, काही लोक मस्तीखोर असतात किंवा खूप ओव्हर कॉन्फिडन्सने त्यांचा तोंडही पकडतात.
1: बरोबर.
0: पण एक प्रकारे ते प्राण्यांवर म्हणजे अन्यायच आहे, अत्याचार आहे तो. खरं तर
1: तुम्हाला कोणी डिवसलं की जसं त्रास होतो तसंच त्या जरी मुख्य प्राणी असले तरी
0: त्यांनाही
1: त्रास होणारच नाही का? बरोबर आहे. तुम्हाला कोणी बोलवलं समजा एखाद्याच्या घरामध्ये साप निघाला किंवा काही हे झालं तर मग तुम्ही जाता?
0: मी जाते आणि मी विनामूल्य जाते.
1: बर. पण तरी तसं अवघड काम आहे.
0: खूप अवघड आहे.
1: पर्यावरणीय समतोलासाठी सुद्धा तुम्ही कार्य करता.
0: हो.
1: पर्यावरणीय समतोल राखणं म्हणजे नेमकं काय?
0: पर्यावरण समतोल राखणं म्हणजे आता सध्या तर काळाची किंवा निसर्गाची गरज झाडं लावणे आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि प्रदूषण महानिवारण मंडळावर मला अहिल्यानगरचं शहराचं अध्यक्षपद दिलं आहे.
1: बर.
0: तर त्यासाठी झाडं लावणे, तसं मला फॉरेस्टच्या याच्यात पण ते काम आहेच आम्हाला, झाडं लावणे, त्यांची काळजी घेणे किंवा लोकांमध्ये त्याच्यासाठी सीड बँक वगैरे तयार करणे, लोकांकडून त्या सीड जमा करणे, हे काम आमचं असतं. आणि ते आता एक दोन अजून पाऊस झाले की ते काम आमचं सुरू होईल.
1: अच्छा. पावसाळ्यात तुमचं?
0: पावसाळ्यात ते काम सुरू होतं. नंतर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवणं, ते पॉट वगैरे ते मिळतात.
1: कुठे? फॉरेस्टमध्ये जाऊन?
0: फॉरेस्टमध्ये जाऊन नाही, बाकी आपले जे जंगल आहेत, आपल्या टेकडे आहेत नगर जवळच्या, गोरक्षनाथ गड आहे किंवा अजून बाकीच्या बऱ्याच ठिकाणी, हा त्या साईडला किंवा आता सीना नदीचा जो भाग आहे साईडचा, तर म्हणजे मी आता स्वतः ते थोडं घेतलंय की त्या ठिकाणी झाडं लावायची, वडाची, पिंपळाची, ज्याच्यामुळे काय होतं की जी त्यांची जी मुळं असतात ती मुळं खूप मोठी असतात, ते पाणी आणि माती धरून ठेवतं. सर्वात महत्वाचं काम ते करतं.
1: पण नुसतं वृक्ष लावणं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं, ते पुढे वाढवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे.
0: उलट मोठा वृक्ष जर तुम्ही लावले तर त्यांना फार काळ त्यांचं संवर्धन करावं लागत नाही, ते अगदी थोडेसे मोठे झाले, एक खूप झालं, एक वर्ष म्हणजे खूपच झालं त्यांना, पण तर त्यांना पुढे पाणी द्यायची पण गरज पडत नाही, ते स्वतः त्यांची मुळं पाण्याच्या दिशेने नेतात. त्यामुळे मी तर म्हणेल की वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, कडुलिंब आहे, ही झाडं औदुंबर, तर ही झाडं खरं तर लावल्या गेली पाहिजे.
1: आता तुम्ही वन्यजीव रक्षकपदी तुमची निवड झाली आहे,

0: तर या वन्यजीव संरक्षणासमोरील काही समस्या आहेत का?
1: आहेत ना, तस्करी ही खूप मोठी समस्या आहे.
0: आता आपल्याकडे तस्करी म्हणजे कसली तस्करी? आता
1: आपल्याकडे तसं आपण म्हणू फॉरेस्टचा भाग थोडा कमी आहे, इकडे तसा खूप काही इश्यू नाही आहे त्या गोष्टीचा, प्रॉब्लेम नाही. पण जर मोठे मोठी जंगल आहेत काही ठिकाणी, तर तिथे मात्र वाघांची कातडी वगैरे काढणे आजही होतंय. आजही मग त्यावेळी मात्र मग ते रोखणं म्हणजे खूप तसं अवघड काम आहे. मग त्यावेळी तिथले फॉरेस्टची लोक जे आहेत सगळे अधिकारी किंवा डिपार्टमेंटचे यांचा आपल्याला त्यांना बरोबर घेऊन ही काम करावं लागतं.
0: अच्छा, तुम्हाला
1: ते अटॅक पण होऊ शकतो. मी तर आता सुरुवातच आहे माझी, अजून तसा प्रसंग कधी आलेला नाहीये.
0: आता मानव आणि वन्यजीव संघर्ष हा खूप वर्षांपासून चालू आहे.
1: हो,
0: तर तो कमी करण्यासाठी आपल्यासारख्या काही स्थानिक नागरिकांनी काही काय केलं पाहिजे? म्हणजे
1: आपल्याकडे आता कसं होतं, स्थानिक नागरिक जे आहेत, म्हणजे मी थोडा वेगळा विषय सांगते माझ्या अभ्यासातला, की हे जे बिबट्या वगैरे येतात तर त्यांना ना कुत्रा फार आवडतो.
0: बर,
1: त्यांचं मेन खाद्य तसं पाहिलं ना तर कुत्रा आहे.
0: बर,
1: शहरांमध्ये त्यावेळी ते पहिले कुत्र्यांवर अटॅक करतात.
0: बर, कारण आपण तर अशा खूप बातम्या ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत की लहान मुलांना त्यांनी बिबट्याने उचलून नेलं नाही का?
1: कारण त्याला ज्यावेळी खाद्य मिळत नाही.
0: अच्छा,
1: हे बघा, लक्षात ठेवा, जेव्हाही हे हिंस्र प्राणी आहेत, वाघ असू दे, बिबट्या असू दे किंवा त्यांच्या प्रजातील, ते त्यांचं जर पोट भरलेलं असेल ना तर ते कधीच अटॅक करत नाही.
0: अच्छा,
1: कधीच नाही करत. पण जर त्यांना भूक लागलेली असते,
0: मानव वस्तीत सुद्धा आता सध्या येत आहेत,
1: त्याचं कारणच ते ना, झाडं कमी झाले, जंगल कमी झाले, ते जाणार कुठे ना? मग ते मानव वस्तीकडे हळूहळू, मानव वस्तीकडे ते येत नाही, आपण जंगलांमध्ये जातोय आता, आपली घरं तिथे होत आहे.
0: आता महिलांना जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर त्याकरता काय सांगाल? कारण काही काही खूप जणी असे इंटरेस्टेड असतात पण त्यांना माहिती नसतं की नेमकं काय करायचं.
1: म्हणजे कोणत्या क्षेत्रात म्हणताय तुम्ही, वन्यजीव की
0: दोन्हीचं सांगा, वन्यजीव आणि पर्यावरणाचं?
1: हा, पर्यावरण तर आता बऱ्याच महिला जॉईन झाल्या आहेत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. ह्या वर्षीचा जो उन्हाळा होता त्याच्यामुळे आता सगळ्यांना जाणवायला लागलं की नाही, आपण बाहेर पडलं पाहिजे, आपण झाडं लावली पाहिजे. त्यामुळे महिला मी बघते की खूप सहभाग आहे महिलांचा. आणि वन्यजीवांच्या बाबतीत म्हटलं तर तो आता एक
0: प्रत्येकाच्या आणि आवडीचा
1: भाग आहे, त्याला थोडीशी हिंमत पण लागते.
0: ते
1: खूप महत्वाची आहे गोष्ट, तुम्ही पॉझिटिव्ह राहून त्या गोष्टी करता आल्या पाहिजे.
0: बरोबर आहे. तर मैत्रिणींनो, वन्यजीव बचाव कार्य, साहसी खेळ, ट्रेकिंग सारखं एक खेळ, अश्वारोहण स्पर्धा, मेंदू प्रशिक्षण, अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामं करणारी असं हे बहुगुणी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट करण्याकरता वयाचं बंधन नसतं आणि याला अनुसरूनच वयाच्या मर्यादा ओलांडून कृती आणि नेतृत्वातून इतरांना प्रेरणा देणाऱ्या या आपल्या भारतीताई. तेव्हा आजच्या या आमच्या गप्पांमधनं नक्कीच आपल्या मैत्रिणींना प्रेरणा मिळालेली असणार आहे. तर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आकाशवाणीच्या, तेव्हा खूप खूप आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, नारी विश्व कार्यक्रमात आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली बडवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. याबरोबरच आजचा नारी विश्व हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला संदीप खरे यांच्या स्वरातलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत.

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे तुझे.

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर
1: श्रोते हो, संदीप खरे यांच्या स्वरातलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, यानंतर ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले यांचं गीत, संगीत विश्वजित अविनाश यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला फूल और काटे चित्रपटातलं अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं. या गीतासाठी पत्र पसंती कळविणारे श्रोते आहेत गणेश पेठ पाथर्डे इथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल, अमृत व सुवर्णा शिंदे. शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ, वल्लभ, श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ बहादरपूर जिल्हा जळगाव इथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सनी मुन्ना आणि बंडूदादा. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी, तर चित्रपट होता फूल और काटे. यानंतर ऐकणार आहोत प्रेम पुजारी चित्रपटातलं नीरज यांचं गीत. स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार. कृष्णानगर टी व्ही टॉवर्स सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई, रिमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे यांना. नेहरू चौक पैठणी इथून सुरेश जाधव, अनिता जाधव, पूजा, आरती, प्रसाद, सोनल आणि सिया जाधव. मुक्काम पोस्ट बलिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर यांना. बलम टाकळी जिल्हा अहिल्यनगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

श्रोते हो लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता प्रेम पुजारी. यानंतर ऐकूया हमजोली चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत बेर्डी इथून हुकुम करमरकर, हार्दिक, सुनीता, प्राची आणि तनू करमरकर, दौलतबाग मुर्दाबाद इथून जाफर हुसेन, नायमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी, चांदूर बिस्वा तालुका नंदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण भाऊ खडसे, रक्षाताई ललिता, संजना, गणेश, कार्तिक खडसे, मालती चौधरी, कुमारी वेदिका चौधरी, वरुड जावळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे, जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज साध्वी जोशी यांना, तर परभणीहून गणेश हरगावकर यांना. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलल यांचं, तर चित्रपट होता हमजोली. यानंतरचं गीत आहे गंगा जमुना सरस्वती चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमजुरी जिल्हा हिंगोली इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाड, दिदी संघर्षा धोंडगे, जिल्हा हिंगोली खेरडावाडी इथून शहाजी बोडके, मुक्काम पोस्ट आष्टी तालुका हदगाव इथून सुधाकर कांबळे, संदीप कांबळे, तालुका पूर्णा इथून सदाशिव थोरात, वाशिम इथून सुखदेव राऊत. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी, तर चित्रपट होता गंगा जमुना सरस्वती. यानंतर ऐकूया बाजीगर चित्रपटातलं राणी मलिक यांचं गीत, स्वर विनोद राठोड यांचा, तर संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत सातारा MIDC चंदननगर इथून सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रवण वाघमारे यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे वारणा शहापूर कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत आणि माया चव्हाण यांना. साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली आणि जनाबाई चिंधे यांना. डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्य, हेमलता आणि डिंपल देवांगन यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, विनोद राठोड यांच्या स्वरात राणी मलिक यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी, तर चित्रपट होता बाजीगर. यानंतर ऐकूया प्रेमरोग चित्रपटातलं नरेंद्र शर्मा यांचं गीत. स्वर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पार्लाल यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ, सरोज चौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरोल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया, आसमा, मुस्तबा, आफिया, शोएब खान, राऊफ, शाहिद भाई, गांधीबाग अकोला इथून रमेश आणि वैशाली कटकर यांना, जरूड वरूड महाराष्ट्र इथून बाबासाहेब वडोदे, मीनाक्षी चरपे, पुण्याहून पंकज आर्या आणि प्रियंका वडोदे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात नरेंद्र शर्मा यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पारलाल यांनी, तर चित्रपट होता प्रेमरोग. आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हीर रांझा चित्रपटातलं कैफ आझमी यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पाळधी तालुका पारणगाव जिल्हा जळगाव इथून संजय पाटील, नरेंद्र, शेखर, मानसी, किरण व शैलाबाई पाटील, हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, माया, शिवांश, चंद्रकला, देविदास पोपळघट यांना, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ श्रवण आणि अनिता बिडवे यांना. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफ आजमी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं मदन मोहन यांचं, तर चित्रपट होता हीर रांझा. आता ऐकूया लम्हे चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे शिवहरी यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत बेर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर, धीरज सव्वाशेरे, माळीवेस बीडहून किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित, बाळराजे, सचिन उबाळे. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे कुपटी तालुका नेवासा इथून संकेत सकट, नंदा सकट, रामदास सकट आणि जुबेदा शेख यांना. देवपीठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमा, राजश्री भावसार, राजू भावसार, आर के कुसुमकर. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

फतेह लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं शिवहरी यांनी, तर चित्रपट होता लम्हे. यानंतरचं गीत आहे पाकिजा या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात कमल अमरोही यांचं गीत, संगीत गुलाम मोहम्मद यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून सौ सविता गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश जालिंदर पिसाळ, तसेच रमेश भाऊ थोरात, भरसुदा छत्तीसगड इथून बागबानी संतोषी, चंद्रप्रकाश स्नेहा गजेंद्र चिरागसेन, वंदनानगर इंदोर मध्य प्रदेश इथून रेखा संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र बबिता सुरेंद्र पूजा विकी स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी गणेश खर्चे संजना परी आणि ललिता नारायण खर्चे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात कमल अमरोही यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं गुलाम मोहम्मद यांनी, तर चित्रपट होता पाकीजा. याबरोबरच आजचा आपकी पसंत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

श्रोते हो 100.1 MHz FM बँडवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला आरपार चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर गीता दत्त यांचा तर संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

श्रोते हो, गीता दत्त यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उपी नय्यर यांचं, तर चित्रपट होता आर पार.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे हावरा ब्रिज चित्रपटातलं. कमर जलालबादी यांच्या गीतासाठी स्वर दिला आहे आशा भोसले यांनी, तर संगीत आहे ओपी नय्यर यांचं.

0: श्रोते हो, कमर जलाल बादी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी, तर चित्रपट होता हावरा ब्रिज.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आता ऐकूया CID या चित्रपटातलं जान निसार अख्तर यांचं गीत. स्वर मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा, तर संगीत दिलं आहे ओपी नय्यर यांनी.

श्रोतेहो मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरात जान निसार अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं ओपी नय्यर यांचं, तर चित्रपट होता CID. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं, तर चित्रपट होता जिस देश में गंगा बहती है. आता ऐकूया प्यासा चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. स्वर गीता दत्त यांचा, तर संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो, गीता दत्त यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता प्यासा. यानंतरचं गीत आहे बंदिनी या चित्रपटातलं. गुलजार यांच्या गीतासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा, तर संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता बंदिनी. आता ऐकूया 20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. या गीतासाठी स्वर आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोतेहो, हेमंत कुमार यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी, तर चित्रपट होता 20 साल बाद. यानंतरचं गीत आहे ममता या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत स्वरलता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे रोशन यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं रोशन यांनी, तर चित्रपट होता ममता. आता ऐकूया काला बाजार या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. स्वर मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो मोहम्मद रफी यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता काला बाजार. रजनीगंधा या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे संगम चित्रपटातलं. हसरत जयपुरी यांच्या गीतासाठी स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, तर चित्रपट होता संगम. आता ऐकूया सुजाता चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता सुजाता. आता ऐकूया पहुबेगम चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे रोशन यांनी.

श्रोते हो, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं रोशन यांनी, तर चित्रपट होता बहु बेगम. यानंतर ऐकूया चोर मचाए शोर या चित्रपटातलं इंद्रजित सिंग यांचं गीत. स्वर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

श्रोते हो, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात इंद्रजित सिंग यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं रवींद्र जैन यांनी, तर चित्रपट होता चोर मचाए शोर. यानंतरचं गीत आहे धर्मवीर चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीतासाठी स्वर आहे मोहम्मद रफी आणि मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरलाल यांनी.